नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. 537.6 मीटर्स या मध्यम लहरीवर तसंच 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. त्याचप्रमाणे FM 103.6 मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं सिंधुदुर्गनगरी केंद्र. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 6 ज्येष्ठ, शके 1948, दिनांक 27 मे 2026. पहाटेचे 5:55 आणि 42 सेकंद होत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीबरोबरच आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्राचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रसारणात AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीनं होत आहे, शहनाईवर वाजवलेला राग ललत.

श्रोते हो, आताच आपण वैभवी शेटे यांच्या स्वरात श्री वासुदेव सरस्वती टेंभे स्वामी यांची रचना ऐकली. आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना रामदास कामत यांच्या स्वरात.

मंगलप्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुधा मधुसूदन यांनी गायलेलं संत एकनाथ महाराजांचा हा अभंग.

संगीता खोत यांच्या स्वरात वंदना विटणकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं हे समूह गीत. गीत आहे राजा बढे यांचं आणि संगीतबद्ध केलं आहे कानू घोष यांनी.

आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेल्या या समूह स्वरातील गीतासोबतच मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्रावरून. सकाळचे 6:30 वाजले आहेत. ऐकूया, जगूया आनंदी.

0: जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: नमस्कार श्रोते हो, मी स्मुग्धा माळी आजच्या जगूया आनंदी या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, मला आठवतंय की पूर्वी मे महिन्याची सुट्टी लागली की नियमापरत्वे वाचनालयाची त्रैमासिक फी भरून पुस्तकं वाचनाचं एक महत्त्वाचं काम मुलांच्या मागे पालक लावत असत। खरं तर तो एक संस्कारच होता असं म्हणायला काही हरकत नाही, कारण त्यावेळी मोबाईलसारख्या साधनांचा तितकासा प्रभाव नव्हताच। वाचनालयात पुस्तकं, लहान मुलांची मासिकं असं अनेक पर्याय उपलब्ध असत। त्या पुस्तकांचा फडशा पाडायचा आणि पुन्हा वाचलेलं पुस्तक बदलून नवीन पुस्तक वाचायला घेऊन यायचं अशी ही पुस्तक यात्रा आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अनुभवली असेल। पण हल्ली मात्र ही गजबजलेली वाचनालयं थोडीफार ओस पडत चालली आहेत असं वाटतं। म्हणजे मला आठवतंय की पूर्वी आम्ही पुढची 2-3 पुस्तकं वाचनालयात बुक करून ठेवायचो। बऱ्याचदा असंही व्हायचं की हवं असलेलं पुस्तक कोणीतरी दुसऱ्याच सभासदांनी 2-3 आठवड्यांसाठी बुक करून ठेवलेलं असायचं। आजकालची पिढी ही ई बुक वाचतात, चांगलं आहे म्हणा काहीतरी वाचतात। वाचनाची प्रक्रिया सुरू आहे हे महत्त्वाचं आहे असं म्हणायला हरकत नाही, पण शेवटी हातात पुस्तक घेऊन ते वाचणं आणि त्या पुस्तकाचा तो सुगंध, त्या पानाचा स्पर्श, हे सर्व ई बुकमधून कसं काय अनुभवायला मिळणार नाही का? आजकाल बऱ्याचदा असं बघायला मिळतं की लोक हौस किंवा आवड किंवा मनोरंजन म्हणून काहीही वाचतात। बऱ्याच लोकांना काय वाचावं हे माहीतच नसतं। वाचनालयात गेल्यावर तुम्हाला आवडेल ते पुस्तक द्या असं ते सांगतात। खरं तर आपण काय वाचलं पाहिजे हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे। वाचाल तर वाचाल ही म्हण आजच्या घडीला किती महत्त्वाची आहे, किती समर्पक आहे हे आपण जाणतोच। वाचन संस्कृती आपल्या समाजाची आणि येणाऱ्या नवीन पिढीची ओळख आहे। आजी आजोबांकडून लहानपणी ऐकलेल्या गोष्टी आणि त्यानंतर पुस्तकातून भेटत गेलेल्या गोष्टी ही सगळी पायमुळं आपल्या बालवयातच रुजवली गेलेली असतात। पुस्तकांचं विश्व खूप मोठं आहे, जितकं वाचायला जाल तितकं कमी पडेल इतकं साहित्य आज आपल्याकडे मुबलक प्रमाणात आहे। त्या साहित्याची मैत्री करणं आणि ती दृढ करणं ही काळाची गरज आहे। सुंदर आयुष्याच्या जगण्याचे कंगोरे कदाचित कधीतरी आपल्याला आपल्या वाचनातून भेटतील।

0: मग जगण्याची अमर्याद अनुभूती.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:35 आणि 5 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया आजच्या अस्मिता वाहिनीच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी. विषय आहे तोंडली पिकाची लागवड. सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्य संपदा धनसंपदा. विषय आहे मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी भाग 3. तज्ज्ञ आहेत प्राध्यापिका श्रुती आंबेकर. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर. विषय आहे जागतिक तापमानवाढ भाग 3. वक्त्या आहेत अदिती सारंगधर. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे. सकाळी 7 आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके. या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत अरुणा ढेरे, प्रमोद तळणीकर यांच्या राज तरंगिणी या भाषांतराचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. सकाळी 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 7:40 श्रीवसृष्टी हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 7:45 बेडेकर मसाले हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 9 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 17. सकाळी 9:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. सकाळी 11:05 आपली आवड. त्यानंतर दुपारी 12 वनिता मंडळ. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर. लेखन अर्चना माने. आणि त्यानंतर संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन सविता जेरे. दुपारी 1:40 सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून. संध्याकाळी 5:30 युववाणी यात स्टेट युन या सदरात युवांसाठी आर्थिक साक्षरता याविषयी CMA अमृता देशपांडे यांच्याशी साधलेला संवाद. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. संध्याकाळी 6:30 क्रीडा विश्व यात दुसरी मुंबई महापौर चषक इनडोअर क्रिकेट स्पर्धा याविषयी वियोग फाउंडेशनच्या अध्यक्षा विनया तोरसकर आणि वियोग फाउंडेशन क्रिकेट संघाचा कर्णधार ओमकार पाटोळे यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. संध्याकाळी 7:15 अर्थविशेष. 7:30 माझा आवार माझे शिवार यात हॅलो शंका समाधान. विषय आहे भात बीजोत्पादनासाठी आवश्यक बाबी. मीनाक्षी केळुसकर यांची मुलाखत. रात्री 7:15 लोकसंगीत. 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय. हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सकाळी 10:30 पंडित योगेश शमसी यांचं तबलावादन ताल झपताल. दुपारी 2:30 अश्विनी गोखले यांचं गायन राग बदमाश सारंग. ही पुणे केंद्राची निर्मिती आहे. संध्याकाळी 5:02 रेवा नातू यांचं गायन राग सावनी. ही पुणे केंद्राची निर्मिती आहे. रात्री 10:00 पंडित कार्तिक कुमार यांचं सूरबहार वादन राग यमन कल्याण आणि रात्री 10:30 पंडित सुखदेव चतुर्वेदी यांचं ध्रुपद धमार गायन राग बिहाग. हे होते आजचे अस्मिता वाहिनीचे ठळक कार्यक्रम. यानंतर जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून आज पहाटे 5:30 मिळालेल्या माहितीनुसार मुंबई शहर आणि परिसरात काल आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज इथं 35 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. किमान तापमान कुलाबा इथं 28 आणि सांताक्रूज इथं 29 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथं 74% इतकी नोंदवली गेली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश धूसर असेल. कमाल तापमान 35 आणि किमान तापमान 28 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र गोवा आणि किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी कोणताही इशारा नाही, परंतु 75 किलोमीटरच्या पुढे सागरी अंतरामध्ये 45 ते 55 किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने वारे वाहतील आणि वादळात हा वेग 65 किलोमीटर प्रतितास इतका वाढण्याची शक्यता आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. सकाळचे 6:40 झाली आहेत. कार्यक्रम कृषीवाणी आजचा विषय आहे गोसाळी पिकाची लागवड. तत्पूर्वी ऐकूया ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज तुरळक पावसाची शक्यता आहे.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. भाजीपाल्यामध्ये तोंडली ही वेलवर्गीय भाजी अतिशय महत्त्वाची आहे. व्यापारीदृष्ट्या तोंडली लागवड फायदेशीर ठरू लागली आहे. तोंडल्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हे बहुवर्षीय पीक आहे आणि एकदा लागवड केली की 3 ते 5 वर्ष त्यापासून उत्पादन घेता येतं. सुरुवातीच्या वर्षी मात्र उत्पादन कमी मिळतं, त्यानंतर उत्पादनात वाढ होत जाते. आपल्याकडे संपूर्ण राज्यात थोड्याफार प्रमाणात लागवड सर्वत्र होत आहे. खेड्यात शेतकरी स्वतःपुरते आपल्या परड्यात तोंडल्याचा मांडव घालतो, परंतु आज एक अर्थार्जन मिळवून देणारी ही भाजी आहे म्हणून त्याकडे पाहिलं पाहिजे आणि स्वतंत्ररित्या लागवड केली पाहिजे. तोंडलीचं उगमस्थान हे हिंदुस्थानच. दक्षिण आणि पूर्व भारतातील सर्व राज्यात तोंडली लागवड होत आहे. तसेच घराच्या दारात परड्यात तोंडलीचा वेल लावला जातो. आज महाराष्ट्रात प्रमुख शहरांच्या आसपास व्यापारी दृष्टिकोनातून लागवड केली जाते, कारण आज शहरातून तोंडलीसाठी मागणी वाढते आहे. त्यामुळे तोंडले लागवड मोठ्या प्रमाणात तिथे होऊ लागली आहे. काही जिल्ह्यांमधूनही जसं ठाणे, रायगड, नगर, पुणे, नाशिक या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात तोंडली लागवड होऊ लागली आहे. या पिकासाठी उष्ण आणि दमट हवामान उपयुक्त असतं. कमी अगर जास्त पावसाच्या भागात हे पीक घेता येतं. समुद्राकाठची खारी हवा या पिकाला मानवते म्हणून कोकणात हे पीक घेतलं जातं. अतिपाऊस आणि कडाक्याच्या थंडीत या पिकाला धोका निर्माण होतो. रेताड, मध्यम गाळाची आणि मध्यम काळी जमीन या पिकासाठी योग्य असते, परंतु पाण्याचा निचरा होणारी जमीन जास्त उपयुक्त असते. कोकणाच्या घराच्या दारात परड्यात तसेच शेतातील कुंपणाजवळ भात शेतीच्या बांधालाही तोंडली लागवड केली जाते. या पिकाला निचरा होणारी जमीन जास्त उपयुक्त असून भारी काळ्या जमिनीमध्ये या पिकाची चांगली वाढ होत नाही. या पिकाची लागवड करण्यासाठी आळी तयार करून प्रत्येक आळ्यात 5 ते 7 किलो शेणखत घालून मातीमध्ये मिसळण करून घ्यावी आणि चांगली आळी भरून घ्यावीत. हेक्टरी 1500 पर्यंत आळी तयार करता येतात. तोंडली लागवड 3x3 मीटर अंतरावर करावी. त्यासाठी 1/2 x 1/2 x 1/2 मीटर आकाराचे खड्डे काढावेत. काही ठिकाणी 2x2 मीटर अशीही लागवड केली जाते. तोंडली लागवड बेणे पद्धतीने करतेवेळी बेणे जात कोवळे किंवा जास्त जून उपयोगी नसते. बेणे मध्यम असावे, त्यावर 3 ते 4 डोळे असावेत. बेणे लागवड करतेवेळी 2 डोळे जमिनीच्या वर असावेत ही दक्षता घ्यावी आणि बाकीची बाजू जमिनीत पुरून टाकावी. वेल उलटा लागणार नाही याची काळजी घ्यावी. तोंडली बेणे लागवड केल्यानंतर 15 ते 20 दिवसात वेल फुटायला सुरुवात होते. 30 दिवसांपर्यंत वेल जोमाने वाढतो. या काळात आळ्याची विरळण करावी. जेथे रोपं उगवली नसतील त्या ठिकाणी पुन्हा बेणे लागण करावी. शेणखत किंवा कंपोस्ट खत पूर्व मशागतीच्या वेळी वापरल्यानंतर रासायनिक खतही योग्य मात्रेमध्ये वापरावीत. खतानंतर पाण्याची पाळी देणं अत्यंत गरजेचं असतं. साधारणपणे 8 ते 10 दिवसांनी पाणी दिलं तरी चालतं, परंतु उन्हाळी हंगामात 4 ते 5 दिवसांनी पाणी द्यावं लागेल. या बहुवर्षीय पीक वेलावर भुरी, करपा, केवडा रोगांचा प्रादुर्भाव होतो, त्यासाठी योग्य औषध फवारणी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावी. हेक्टरी उत्पादन 150 ते 350 क्विंटल पर्यंत मिळतं.
1: श्रोतेहो, आताच आपण तोंडली पिकाची लागवड याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता स्वप्रीता शिंदे आणि सादरकर्ते होते रोशन जाधव. हो। हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल 2:00 PM. आजच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात हॅलो शंका समाधान या कार्यक्रमाचा विषय आहे भात बीजोत्पादनासाठी आवश्यक बाबी. मीनाक्षी केळुसकर यांची मुलाखत आपण ऐकू शकाल.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. मॅडम, या मासिक पाळी दरम्यान आहार कसा असावा याविषयी आज सांगा.
2: मासिक पाळीमध्ये जो विषय आहे तो आहे रक्तस्राव. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे मासिक पाळी दरम्यान तिला आहे खूप अशक्तपणा असतो, थकवा असतो, त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये पेय म्हणजे पातळ पदार्थ तिने घेण्याची गरज आहे. रक्त बाहेर पडतं त्यामुळे जास्त प्रमाणात तिला पुढे धोका आहे तो रक्तक्षय. हा, आणि हा रक्तक्षय होऊ नये म्हणून तिने प्रॉपरली जेवणामध्ये लोहयुक्त आहाराची गरज आहे. आता लोहयुक्त आहार म्हणजे आपण बघतो की आपल्याकडे जे स्थानिक स्तरावर मिळतं ते सहज आहे की ज्याच्यामध्ये शेवग्याचा पाला आहे, पालक भाजी आहे, बीट आहे, गूळ आहे. त्यानंतर आहे की महत्वाचं आहे ते म्हणजे प्रोटीन म्हणजे प्रथिनं, कारण रक्त तयार होण्यासाठी लोहही लागतं आणि प्रथिनंही लागतं. त्याच्यामुळे प्रथिनांचाही खूप जास्त प्रमाणात तिने आहारात समावेश करणं गरजेचं आहे. जसं मोड आलेली कडधान्य आहे, पनीर आहे, त्याच्यानंतर मासे आहेत, तर नंतर अंडा आहे. आणि ह्या दरम्यानी थोडंसं तिच्या पोटामध्ये दुखत असतं, त्याच्यामुळे हा जो आहार आहे हा हलका आहार असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर भरपूर पातळसर असणंही गरजेचं आहे, कारण शरीरातलं पाणी रक्ताद्वारेही भरपूर प्रमाणात बाहेर गेलेलं असतं. आणि त्यानंतर आहे तिला मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ह्या घटकांची गरज असते. का? तर तिला बऱ्याच वेळा जे आपले गर्भाशयाचे स्नायू असतात तर त्याच्याही वेदना तिला होत असतात, ते आखुडलेले असतात. तर हे स्नायू रिलॅक्स होण्यासाठी तिला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम, तर हे मिळण्यासाठी कोबी हा चांगला स्रोत आहे. नंतर मासे आहेत, खेकडे आहेत, त्याच्यानंतर नाचणीचे पदार्थ आहेत, ज्याच्यातून कॅल्शियम मॅग्नेशियम ती खूप प्रमाणात तिला मिळेल. आणि काय होणार आहे, तिचं रक्त भरून निघेल, नंतर पोटामधले जे स्नायू असतात ते सैल पडायला मदत होईल, अशक्तपणा थकवा आहे हेही कमी व्हायला मदत होईल शकते. त्याच्यामुळे मेन्स्ट्रुअल हायजीन सोबत आपल्याला आहाराचीही तेवढीच खूप महत्वाची गरज आहे.
1: नक्कीच मॅडम. या दरम्यान ज्या वेदना होतात त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात?
2: हा, तर वेदना म्हणजे थोडक्यात काय आहे की तो स्त्राव बाहेर काढण्यासाठी गर्भाशयाला जोरदार आकुंचन येत असतात आणि त्याच आपल्याला वेदनाच्या स्वरूपात आपल्याला बाहेरून दिसतात. तर ह्यामध्ये वेदना कमी होण्यासाठी अतिशय नैसर्गिक घरगुती आहे ते म्हणजे आलं. तर आल्याचा चहा जर पिला तर खूप चांगला आहे. त्यानंतर आहे एक फोमेंटेशन, म्हणजे काय आहे की गरम पाण्याचा वापर करून, ज्याच्यामध्ये आपण हॉट वॉटर बॅग वापरतो बघा, तर ही हॉट वॉटर बॅग पण आपण गरम पाणी त्याच्यामध्ये घालून जर पोटाला शेक दिला तर त्याचाही उपयोग होईल. त्याच्यानंतर आहे सध्या हॉट पॅड्स पण अवेलेबल आहे, तर हे हॉट पॅड्स पण आपण त्या भागावरती यूज करू शकतो, ज्याच्यामुळे गरमपणामुळे काय होणार आहे, तिथले जे गर्भाशयाचे स्नायू आहे ते सैल पडणार आहेत आणि तिच्या पोटातल्या वेदना आहेत त्या कमी व्हायला मदत होणार आहे. पोटातल्या वेदना कमी होण्यासाठी एक आहे ते म्हणजे थोडं माइंड डायव्हर्शनल काही थेरपीज आहेत, हॉबीज असतील, काही चित्रकला आहे, संगीत असेल, तर ह्या तुम्ही जपू शकता. आणि अगदी जर खूपच दुखत असेल तर त्याला आम्ही मेडिकली डिसमेनोरिया म्हणतो, तर तुम्ही प्रॉपरली डॉक्टर कन्सल्ट करणं गरजेचं आहे. आणि ते मग तुम्हाला म्हणजे जे काही आहे पेनक्युलर्स वगैरे ते डॉक्टरांच्या ऍडवाइसने तुम्ही घेऊ शकता.
1: तर श्रोते हो, मासिक पाळी दरम्यान जी स्वच्छता घ्यायची, जी काळजी घ्यायची याविषयी अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आपण गेले तीन भाग प्राचार्या श्रुती आंबेकर मॅडम यांच्याकडून घेतलीत. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि ही माहिती दिलीत त्याबद्दल मनपूर्वक आभार.
2: धन्यवाद.
0: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. तुम्ही आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून देखील ऐकू शकता. सकाळचे 6:50 झाली आहेत. परिसर

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमान वाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो. ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्यावर ह्याचा काय दुष्परिणाम होत आहे हे आज पाहूया. भारत हा कृषीप्रधान देश आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचे चक्र बदलत आहे, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, उष्णतेच्या लाटा वाढत आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. कोकण, मुंबई, चेन्नई यासारख्या किनारी भागांना समुद्र पातळी वाढीचा धोका आहे. ह्यातच महाराष्ट्रावर अवकाळी पाऊस, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, शेतकऱ्यांचे नुकसान, पाण्याची कमतरता यात मोठी वाढ होत आहे. ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? पहिला आणि सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे झाडे लावणे. झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. प्रत्येकाने आयुष्यात कमीत कमी एक झाड तरी लावलं पाहिजे. त्यानंतर सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला पाहिजे. बस, रेल्वे, सायकल याचा वापर वाढवला पाहिजे. ऊर्जा बचत केली पाहिजे. अनावश्यक दिवे बंद ठेवणे, LED बल्ब वापरणे, सौर ऊर्जेचा वापर करणे किंवा पवन ऊर्जेचा वापर करणे, नंतर प्लास्टिकचा वापर कमी करणे, कापडी पिशव्या वापरणे, प्लास्टिकचा पुनर्वापराला प्राधान्य देणे, पाण्याची बचत करणे, पावसाचे पाणी साठवणे आणि पाणी जपून वापरणे हे पण आवश्यक आहे. पुनर्वनीकरणाचा विचार करणे, कचरा वेगळा करणे, पुनर्वापर करणे अत्यंत महत्वाचे आहे. स्वच्छ ऊर्जा वापरणे, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासारख्या पर्यावरणपूरक ऊर्जेकडे वळणे गरजेचे आहे. ह्यामध्ये समाजाची भूमिका काय असू शकते? वृक्ष लागवड मोहीम, प्रदूषण नियंत्रण, हरित ऊर्जा प्रकल्प, प्लास्टिक बंदी, पर्यावरण शिक्षण यावर भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांनी सुद्धा पर्यावरण क्लब उघडणे, वृक्ष लागवड मोहीम हाती घेणे, प्लास्टिक मुक्त मोहीम हाती घेणे, ऊर्जा बचतीचे अभियान करणे ह्या सर्व गोष्टी आपण करू शकतो. ग्लोबल वॉर्मिंग रोखणे ही फक्त सरकारची जबाबदारी नाही आहे, प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागले पाहिजे. जर आपण आज उपाययोजना केल्या नाहीत तर पाणी टंचाई वाढेल, अन्न टंचाई निर्माण होईल, रोग वाढतील, समुद्र किनारी शहरे धोक्यात येतील. वैज्ञानिकांच्या मते तापमान वाढ 1.5 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. पृथ्वी आपली गरज भागू शकते पण लोभ नाही. आपण जर निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल. श्रोत्यांनो, ग्लोबल वॉर्मिंग ही केवळ पर्यावरणाची समस्या नाही तर मानवजातीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आपण प्रत्येकाने छोटे छोटे बदल केले तर मोठा फरक पडू शकतो. एक झाड लावा, पाणी वाचवा, ऊर्जा बचत करा, प्रदूषण कमी करा. आजची कृती उद्याचे भविष्य घडवते. धन्यवाद.
0: जागतिक तापमान वाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आत्ताच आपण परिसर हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल 2:10. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. यानंतर ठीक 6:55 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया डॉक्टर अरुणा ढेरे आणि प्रशांत तळणीकर यांच्या राजतरंगिणी या भाषांतराचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध.
1: कल्याण पंडितांच्या संस्कृत राजतरंगिणीचा डॉक्टर अरुणा ढेरे आणि प्रशांत तळणीकर यांनी केलेला मराठी अनुवाद सरहद खडके फाउंडेशन आणि चिनार प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित झाला असून हा ग्रंथ काश्मीरच्या इतिहासाचा महत्त्वपूर्ण स्रोत मानला जातो. या ग्रंथामुळे काश्मीरच्या इतिहासाचा अभ्यास अधिक सुलभ झाला आहे. राजतरंगिणी म्हणजे राजांची नदी, राजवंशाचा प्रवाह. काश्मीरच्या भूमीवर आदिकाळापासून जे राजे होऊन गेले त्यांच्या राजवटींचा हा काव्यमय इतिहास आहे. कल्याण कवीने 12व्या शतकात रचलेला हा ग्रंथ म्हणजे भारतात आजपर्यंत उपलब्ध झालेला इतिहास म्हणावा अशा योग्यतेचा एकमेव प्राचीन ग्रंथ आहे. मूळ ग्रंथ 8 तरंगांमध्ये विभागलेला असून तरंग म्हणजे शब्दशः लाटा हा शब्द वापरून नदीच्या रूपकाचा पाठपुरावा केला आहे. तर या ग्रंथात 4377 श्लोकांचा समावेश आहे. या श्लोकांद्वारे कल्याण यांनी काश्मीरचा विस्तृत इतिहास मांडला आहे. विशेषत 8व्या तरंगात समकालीन वास्तवाचं सूक्ष्म निरीक्षण आढळतं. या ग्रंथाच्या मराठी अनुवादामागची भूमिका राजतरंगिणीची पाठशुद्ध संशोधित आवृत्ती सिद्ध करण्याची नाही. काश्मीरकडे केवळ एक पर्यटन स्थळ म्हणून पाहणाऱ्या माणसांना या भूमीचा प्राचीन वारसा उमगून यावा असा एक हेतू या अनुवादामागे आहे. कारण काश्मीरच्या भूमीला समजून घेण्याची, तिच्यावर नांदणाऱ्या जनसमूहाची स्वभाव प्रकृती जाणून घेण्याची, तिने जे पाहिले आणि साहिले आहे त्यातून तिची घडण कशी विशिष्ट प्रकारे झाली याचे भान ठेवण्याची गरज आज तीव्र झाली आहे. या भूमीच्या मुळातल्या निरागस पण विद्रोही प्रवृत्तीची जाणीव तिच्याशी स्नेहबंध निर्माण करताना ठेवणे अत्यावश्यक आहे. काश्मीरच्या भूमीची ती प्रवृत्ती आणि अस्मिता हा हजारो वर्षांच्या इतिहासाचा परिपाक आहे. याची खूणगाठ बांधणे गरजेचे आहे. ही भूमी केवळ पर्यटकांची रंजनभूमी नाही, इथे नांदणाऱ्या माणसांनी सनातन मानवी जीवनाच्या पटावर आपली एक जागा निर्माण केली आहे, आपले मूलाधार निर्माण केले आहेत. त्या घटितांचा उलगडा काश्मीरच्या राजवंशाच्या इतिहासातून आपल्याला करता येतो. आणि इथला निसर्ग, इथली माणसं, इथली वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, इथल्या राजवटी आणि त्यांनी जन्माला घातलेल्या भल्याबुऱ्या प्रथा परंपरा या सर्वांचा रोमहर्षक अनुभव या काव्यग्रंथातून घेता येईल अशा विश्वासानं हा अनुवाद वाचकांसमोर ठेवण्यात आला आहे. नागांचा सर्वश्रेष्ठ स्वामी नील यांच्या संरक्षणातला हा प्रवेश, उन्हापासून दूर त्याला ठेवणारे छत्र म्हणजे नीलकुंड आणि त्या छत्राचा दांडा म्हणजे वितस्ता नदीचा वाहता प्रवाह, अशा अनेक नितांत सुंदर ओळींनी ही राजतरंगिणी ओघवती झाली आहे. कथात्मक सूत्र आणि आशयासाठी योग्य लय निवडत कल्याणानं विविध संस्कृत छंदांमध्ये त्याचा ग्रंथ रचला होता. सिद्धहस्त कवयित्री डॉक्टर अरुणा ढेरे आणि विदग्ध अभ्यासक प्रशांत तळणीकर यांनी केलेला अनुवाद ह्या शैलीला पूर्णतः न्याय देणारा आहे आणि शास्त्रशुद्ध तरीही सुगम सुलभ आणि अभ्यासकांसाठी मार्गदर्शक ठरेल असाच आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी अनुवादामागची भूमिका, पूर्वसुरींचे कार्य आणि ग्रंथाचे स्वरूप यांचा सविस्तार उहापोह केलेला आहे. त्यामुळे राजतरंगिणीचा हा मराठी अनुवाद काश्मीरच्या इतिहासाचे सखोल आणि समग्र आकलन करून देणारा हा संदर्भ ग्रंथ मराठी अभ्यासकांच्या दृष्टीनं अत्यंत मौल्यवान ठरतो.
0: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात डॉक्टर अरुणा ढेरे आणि

प्रशांत तळणीकर यांच्या राजतरंगिणी या भाषांतराचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणे.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल 1:55 PM. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.
1: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
2: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
3: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
4: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.
3: चला उलगडू आजही विस्मय गाथा.
5: श्रोते हो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर सुद्धा.
0: श्रोते हो, यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून.
6: आकाशवाणी पुणे 7:07 झाली आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुजलेले क्रांतिकारक। अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी। अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी।
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी।
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून।

0: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
1: ऋतुगान
0: अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा पटेल.

0: दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।

0: आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन. इंधनाची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभाग करणार कारवाई. लोकसंख्याशास्त्रीय आव्हानाच्या निवारणासाठी केंद्राद्वारे उच्चस्तरीय समितीची स्थापना. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना प्रदान. आता सविस्तर बातम्या. कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वे मंत्री आणि अर्थमंत्री ज्येष्ठ नेते मधू दंडवते यांचं नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकाला देण्याच्या प्रस्तावाला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल. केंद्राच्या मान्यतेनंतर सावंतवाडी रेल्वे स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं होणार आहे. देशात सुरू असलेल्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयानुसार आता शासनाला 30 जून 2026 पर्यंत बदली प्रक्रिया राबवता येणार आहे. राज्यात औद्योगिक गुंतवणूक रोजगार निर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीनं जवळपास 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय काल राज्य सरकारनं घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विदर्भ मराठवाडा नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलची मागणी लक्षणीयरित्या वाढली असून साठेबाजी थांबवण्यासाठी नागरी पुरवठा विभाग आणि गृह विभाग संयुक्त कारवाई करेल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले,
1: एकीकडे शेतकऱ्यांना डिझेल मिळालं पाहिजे याकरता आपण प्रयत्न करतो, पण निश्चितपणे त्याचा फायदा किंवा गैरफायदा हा काही लोक घेत आहेत. यात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एकीकडे नॉर्मल पेट्रोल डिझेलची खपत वाढलेली आहे आणि त्याचवेळी कमर्शियल जे ऑइल आहे, पेट्रोल डिझेल आहे, याची खपत मात्र थोडी कमी होताना दिसते आहे. याचा अर्थ नॉर्मल ही जी वाढलेली त्या ठिकाणी खपत आहे ती कमर्शियलकडे वळवली जाते आहे का याची पडताळणी करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं आज आम्ही आदेश दिलेले आहेत, कारण आपण समजू शकता 52% वाढ आणि त्याची आपूर्ती आपण करतो, याचा अर्थ कुठेतरी याच्यामध्ये कोणीतरी साठेबाजी करताय आणि म्हणून ती साठेबाजी थांबवण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे.
0: कांदा उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नाही अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी काल दिली. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करणार आहे, यावर विरोधकांनी राजकारण करू नये असं ते म्हणाले. दरम्यान कांद्याला 24 रुपये प्रति किलो किमान भाव मिळावा यासाठी काल नाशिक जिल्ह्यातील चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात राष्ट्रवादी चंद्रचंद्र पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्यासह अन्य नेते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला त्या घटनेला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 26 मे 2014 रोजी मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वांवर आधारित अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. या काळात केंद्र सरकारनं परराष्ट्र धोरण, दहशतवाद विरोधी मोहिमा आणि डाव्या विसर्जनेच्या अतिरेकी चळवळींविरुद्धची कारवाई यांसह राष्ट्रीय सुरक्षेवरही विशेष भर दिला असून वारसा जतन

संस्कृती, पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रांवरही लक्ष केंद्रित केलं आहे. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांच्या आव्हानाचं निवारण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशातून ही माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश नावलेकर या समितीचे अध्यक्ष आहेत. लोकसंख्या बदलामुळे कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा तसंच कायदा आणि सुव्यवस्थेपुढे गंभीर आव्हान उभं राहतं आणि ही समिती अशा बदलांचं समग्र मूल्यांकन करेल असं अमित शहा यांनी या संदेशात म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रात म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 121वा वर्धापन दिन आणि पुरस्कार प्रदान सोहळा काल पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर इथं अत्यंत दिमाखात साजरा झाला. यावेळी ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना मसाप जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, तर डॉ भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारानं डॉ श्रीकृष्ण काकडे यांचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ संगीतकार गायक पंडित सत्यशील देशपांडे, लेखक दिग्दर्शक अभिनेते ऋषिकेश जोशी, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. चौकटीतल्या जीवनापलीकडचे कठोर वास्तव लेखनातून पाहायला शिकले अशा भावना प्रतिभा रानडे यांनी यावेळी व्यक्त केल्या. विशेष ग्रंथकार पुरस्कार आणि वार्षिक ग्रंथ पारितोषिकही मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबईत टीबी मुक्त भारत अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. बृहन्मुंबई आणि आसपासच्या परिसरातील दाट लोकवस्तीमुळे टीबीसारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्याचा धोका अधिक आहे, त्यामुळे या अभियानात लोकसहभाग आवश्यक असल्याचं राज्यपालांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती ही व्यापक संकल्पना प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्रालयात काल झालेल्या महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. लहान बचतीतून मोठी आर्थिक शिस्त निर्माण होते आणि हीच बचत भविष्यात एसटीसाठी मोठी ताकद ठरू शकते असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. राज्यात मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगानं 260 कोटी रुपयांच्या कृती आराखड्याला काल मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यात पहिल्या टप्प्यात पोलीस नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर 10 ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारणं, 1000 गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सतर्कता सूचना यंत्रणा उभारणं तसंच 2 बचाव आणि 10 उपचार केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली. या उपाययोजना तातडीनं राबवण्याचे निर्देश नाईक यांनी यावेळी दिले. वाशिम कणेरगाव रस्त्यावरील देवठाणाजवळ काल झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. पिकअप वाहनानं दुचाकीला मागच्या बाजूनं जोरदार धडक दिल्यानं दुचाकीवरील 3 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 लहान मुलींचा समावेश आहे. नाशिक शहरालगतच्या कश्यपी धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या 4 जणांचा काल संध्याकाळी धरणात बुडून मृत्यू झाला तर 1 बालकाला वाचवण्यात यश आलं. 2 वर्षांचं मूल धरणाजवळ वाहत असल्याचं पाहून एका महिलेनं पाण्यात उडी घेऊन त्याला वाचवलं. ग्रामस्थांनी 4ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा इथं अनेक वर्षांपासून वस्ती करून असलेली जवळपास 500 वटवाघळं मृत्युमुखी पडली आहेत. सिरोंचा इथं गेल्या काही दिवसात 45 अंशांच्या पुढे तापमान होतं, त्यामुळे उष्माघातामुळे या वटवाघळांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ चेतन पेदापल्ली यांनी व्यक्त केला आहे. विषाणूजन्य आजार पसरू नये म्हणून मृत वटवाघळांना तेथच खड्डा करून पुरण्यात आलं असं वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सुरपाम यांनी सांगितलं. हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात काल मुसळधार पाऊस झाला. कळमनुरी तालुक्यातील पिंपरी येगाव शिवारात शेळ्या राखत असलेल्या शाळकरी मुलावर वीज पडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला तर 1 महिला गंभीररित्या जखमी झाली. यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यात काल दुपारनंतर वादळ वारा आणि गारपिटीसह पाऊस पडला, त्यामध्ये केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. अनेक घरांवरील आणि गोठ्यांवरील पत्रे उडाले, 1 वासरू ठार झालं तर काही जनावरं जखमी झाली. अमरावती शहर आणि परिसरात काल काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. उत्तर

0: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
1: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडंसं सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
3: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. त्याचबरोबर आपण ऐकत आहात आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. सकाळचे 7:22 झाली आहेत. ऐकूया आजचे दिनविशेष. आज 27 मे. 27 मे 1906 साली महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना झाली. 27 मे 1930 साली क्रायसलन सेंटर ही त्या काळातली सर्वात उंच इमारत, त्या इमारतीचं उद्घाटन झालं न्यूयॉर्क इथं. 27 मे 1951 साली तारापोरवाला मत्स्यालय हे मुंबईमध्ये सुरू झालं होतं. 27 मे 1964 साली गुलजारीलाल नंदा यांनी भारताचं हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला होता. 27 मे 1998 साली ग्रँड प्रिन्सेस या त्या काळच्या जगातल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात महागड्या जहाजानं आपल्या पहिल्या सफारीला सुरुवात केली होती. आणि 27 मे 2022 साली भारतातील लडाखमध्ये 26 सैनिकांना घेऊन जाणारं वाहन शोक नदीत कोसळलं होतं आणि त्यात 7 सैनिकांचा मृत्यू झाला होता. 27 मे 1913 साली चित्रकार आणि नृत्य दिग्दर्शक कृष्णदेव मुळगंद यांचा जन्म. 27 मे 1938 साली कादंबरीकार डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांचा जन्म. 27 मे 1962 साली भारतीय क्रिकेटपटू रवी शास्त्री यांचा जन्म. आणि 27 मे 1928 साली भारतीय इतिहासकार बिपन चंद्र यांचा जन्म. त्याचबरोबर 27 मे 1964 साली भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं निधन झालं होतं. हे होते आजचे दिनविशेष. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.
4: श्रोते हो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर सुद्धा.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपत्ती ही सांगून येत नाही, पण ती आल्यावर आपण गोंधळून न जाता तिचा सामना कसा करायचा हे माहीत असणं गरजेचं आहे. शासन केवळ यंत्रणाच उभारत नाही, तर जनजागृतीवरही तितकाच भर देते. आणि या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल आपण गेल्या भागात डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर यांच्यासोबत चर्चा केली. आपत्ती व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयावर दिलखुलास कार्यक्रमातनं आजही आपण माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. आपल्यासोबत आहेत भालचंद्र चव्हाण सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अच्छा, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे, यावर उष्णतेचा प्रभाव खूप जाणवतोय. देशातलं एक सर्वात उष्णता वाढणारं राज्य आहे असं म्हणायलाही हरकत नाही. अशा वेळेस उष्माघातासारखे प्रकार होत आहेत, तर मग राज्याची याबाबत काय व्यवस्था आहे?
1: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त उष्णतेने प्रभावित होणारं राज्य आहे. कारण मागील वर्षाचा डाटा बघितला तर उष्णतेने प्रभावित होणाऱ्या शहरांची जी यादी आहे त्यात सर्वाधिक ही महाराष्ट्र राज्यातील आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2024 उष्माघात प्रतिबंध आराखडा निर्माण केला. आणि या आराखड्यामध्ये उष्माघात जर आला तर काय उपाययोजना कराव्यात या संबंधीचे शासनाचे जे वेगवेगळे विभाग आहेत, 16 विभाग, त्यांना सूचना केल्या आहेत की त्यांनी याबाबत काय काम करावं. यात मुख्यतः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे जिल्हाधिकारी हे याचे प्रमुख आहेत. आणि यात नोडल ऑफिसर म्हणून आरोग्य विभागाची नेमणूक केली. तर या सर्व विभागांनी उष्माघाताच्या दरम्यान काय काम करावं, कोणती उपाययोजना करावी, काय करावं या संदर्भातच्या आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याचं बघण्याचं कामही आपण करतोय. वी आर मॉनिटरिंग दॅट सिच्युएशन ऑल्सो.
0: कार्यान्वित व्यवस्थित झालेलं आहे. जर काही तशी आपत्ती आली तर आपली यंत्रणा सज्ज आहे त्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. आता जी बाहेर काम करणारी उन्हातान्हात फिरणारे डिलिव्हरी बॉय असतील, मजूर असतील, असंघटित कामगार असतील, तर यांचा विचार करणंही तितकंच गरजेचं आहे. तर त्यांच्यासाठी काही असे विशेष यंत्रणा आपण राबवत आहात का?
1: राज्यपातळी जशी राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे तशी आपण स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट SIDM स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर ही आपण स्थापन करतोय. या संस्थेमध्ये वेगवेगळे 6 सेंटर ऑफ एक्सलन्स आहेत आणि त्यातील एक डेडिकेटेड सेंटर आहे, सेंटर फॉर हीट वेव्ह मॅनेजमेंट अँड कुलिंग. तर हे सेंटर हे उष्माघाताचे होणारी परिणामांचा अभ्यास करणारे आणि त्यासंदर्भात संशोधन करणारे. याशिवाय राज्यातील वेगवेगळी यंत्रणा आहेत, शासकीय अधिकारी असतील, यांचं प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात या संस्थेत केलं जाईल. अलीकडेच राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या हस्ते आपण 3 ऍडवायझरीज इश्यू केलेल्या आहेत. त्या ऍडवायझरीमध्ये मुख्यतः उघड्यावर काम करणारे कामगार, शेतमजूर, कोल माइन्स, कोल फील्डमध्ये काम करणारे कोल माइन्स यांच्यासाठी आपण ऍडवायझरी इश्यू केलं आहे. त्यामुळे या सर्व जे अधिक मोस्ट व्हल्नरेबल सेक्शन आहे जो उष्माघाताने प्रभावित होऊ शकतो त्यांच्यासाठी उपाययोजना आपण करत आहोत.
0: नक्कीच. आता मागच्या वर्षीचा जर पूरपरिस्थिती आठवायची तर फार मोठा पूर मागच्या वर्षी येऊन गेला आणि त्यात राज्य शासनाचं कामही खूप कौतुकास्पद होतं. तर त्याची एकदा आठवण करूया की कशी ती पूरपरिस्थिती आपण हाताळली.
1: धन्यवाद. मागील वर्षी जो पूर आला तो खरं तर अभूतपूर्व होता.
0: हो ना.
1: कारण तसं पाहिलं तर अहिल्यानगर, सोलापूर, बीड हे अवर्षणप्रवण क्षेत्र आहेत, म्हणजे रेन शॅडो एरिया आहेत. यामध्ये एवढा पूर्वी पूर आपण अनुभवला नव्हता, परंतु प्रथमतःच आपण या भागात पूर अनुभवला. याशिवाय जी सिना नदीकाठचा प्रदेश आहे आणि गोदावरी या नदीकाठचा प्रदेश मोठ्या प्रमाणात बाधित झाली. तर यासाठी आपण सर्वप्रथम याचा कुठल्याही प्रतिसाद यंत्रणा जी अलर्ट एजन्सीज आपण अलर्ट्स इश्यू केले वेगवेगळे. या दरम्यान मला 2025 आपण जवळपास 950 कोटींपेक्षा अधिक अलर्ट्स प्रसारित केलेत. त्यामुळे जनतेचं वेळोवेळी इव्हॅक्युएशन शक्य झालं आणि वेळीच त्यांना त्या बाधित क्षेत्रापासून काढल्यामुळे होणारं नुकसान टळलं. हा एक प्रकार झाला. याशिवाय प्रतिसाद देण्यासाठी, आपत्तीचा प्रतिकार करण्यासाठी आपण आपल्याकडे ज्या यंत्रणा आहेत अगोदर सांगितल्याप्रमाणे NDRF यांचं प्री पोझिशनिंग केलं. याशिवाय सोलापूर, धाराशिव, बीड, परभणी इथे आपण आर्मी डिप्लॉय केली होती. याशिवाय आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे एअरलिफ्ट केलं मोठ्या प्रमाणात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या सर्व यंत्रणेच्या सहभागाने आपण 0 मृत्यू उद्दिष्ट आपण साध्य करू शकलो मागील वर्षीच्या पुरात. त्यामुळे मागील वर्षीच्या पुराच्या काळात खरोखरच चांगला अनुभव आला आणि चांगलं काम करू शकलो आपण.
0: नक्कीच. खूप मोठी नैसर्गिक आपत्ती आली होती, तिला खूप ताकदीनं तोंड राज्य शासनानं दिलं आणि त्यामुळे 0 मृत्यू त्या ठिकाणी घडले. आता ह्या गोष्टी बघत असताना आपण बघतो की अनेक ठिकाणी औद्योगिक अपघात हे होत असतात, मग या औद्योगिक अपघातांना आपलं राज्य शासन कशा प्रकारे हाताळलं गेलेलं आहे आणि ही यंत्रणा कशी कार्यान्वित आहे?
1: अपघातामुळे होणाऱ्या घटनांची वाढ झाली अलीकडील काही काळात, त्यामुळे अपघातांमुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत, उदाहरणार्थ उद्योग विभाग, यात आपलं डिश म्हणून डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्री सेफ्टी अँड हेल्थ, हे पूर्वी आपण याला उद्योग निरीक्षक म्हणतो, तर हे प्रथमतः यासाठी काम करतात. त्यांच्याकडे एक ब्ल्यू बुक असतं आणि ते एक मार्गदर्शक असतं. तर यात मुख्यतः आपत्तीच्या स्थळी ऍक्सिडेंट स्पॉट आणि आउट ऑफ स्पॉट, म्हणजे जिथं एखादी आपली कंपनी किंवा उद्योग आहे त्या उद्योगाच्या स्थळी आणि उद्योगाच्या बाहेर, म्हणजे एखाद्या उद्योगातून एखादा प्रॉडक्ट निर्माण होऊन त्याची उपाययोजना आणि तो प्रॉडक्ट बाहेर पडल्यानंतर जे एंड युजर आहे तिथपर्यंत नेण्याची व्यवस्था, या संदर्भातच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या वेळोवेळी आपण निर्गमित केल्या. याबाबत वेगळ्या विभागांशी आपण वेळोवेळी समन्वय साधतो आणि यावेळी होणाऱ्या नुकसानाची आपण तीव्रता कमी करतो. याने
0: नक्कीच, म्हणजे औद्योगिक अपघात जे होतात त्यावरही राज्याचं पूर्ण लक्ष आहे शासनाचं. आता अलीकडच्या काळात जर आपण बघायला गेलो तर चक्रीवादळांचं प्रमाण खूप वाढलंय. वेळोवेळी सूचनाही आपण देत असतात की हे वादळ येणार ते वादळ येणार, तर मग अशा या चक्रीवादळांना त्या परिस्थितीला आपलं राज्य शासन कशा प्रकारे हाताळतं?
1: चक्रीवादळ जर बघितले तर आपण दोन कालावधी, एक मान्सून पूर्व आणि मान्सून नंतर, साधारण मे ते सप्टेंबर पर्यंत येतात मान्सून. आणि या चक्रीवादळांचं यासाठी जी उपाययोजना करायची त्यासाठी पण आपण मार्गदर्शक सूचना निर्मित केल्या आहेत. विशेषतः चक्रीवादळ कसं निर्माण होतो, उदाहरणार्थ कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, तर याची एक सिक्वेन्स आहे. प्रथमतः कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, नंतर तो अति कमी दाबाचा डीप डिप्रेशन म्हणतो आणि त्यानंतर चक्रीवादळ निर्माण होतो. तर या प्रत्येक टप्प्यादरम्यान वेगवेगळ्या एजन्सी, समजा IMD आहे, भारतीय हवामान विभाग आहे, किंवा नॅशनल रिसोर्स NRSC यांच्याकडून आपल्याला माहिती मिळते की कुठल्या प्रकारचं आपलं चक्रीवादळ येणार आहे, कधी येणार आहे आणि त्याचं पहिलं लँडिंग कुठे होणार आहे आणि कधी होणार आहे, हे साधारण आपल्याला हे अलर्ट्स आपल्याला 48 ते 72 तास अगोदर येतात. हे आपल्याकडे जेव्हा माहिती येते तेव्हा आपण जिल्ह्यांना अलर्ट करतो आणि त्या अनुषंगाने उपाययोजना अंमलात करतो. विशेषतः यात मुख्यतः कमी उंचीचे क्षेत्र असेल त्यावरून स्थलांतर करतो लोकांचं अधिक उंचीच्या स्थळांकडे. याशिवाय इतर जे योजना आहेत आपल्या वेगवेगळ्या एजन्सीज, NDRF SDRF यांचं प्री पोझिशनिंग करतो. याशिवाय हे जे महत्वाचे तातडीचे उपाय ते तातडीचे उपाय करतो. याशिवाय संपर्क यंत्रणा व्यवस्थित राहतील यासाठीचं काम करतो. ह्या तात्पुरत्या उपाययोजना म्हणजे तातडीच्या उपाययोजना, याशिवाय मूलभूत उपाययोजना पण शासन करत आहे. यासाठी मला सांगायला आनंद वाटेल की आपण कोकणामध्ये, कोकण रिजनमध्ये आपण 184 मल्टीपर्पज सायक्लोन सेंटर उभारतोय आपण आणि त्याचं काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय आपण मुख्यतः चक्रीवादळ येतात महत्वाची समस्या म्हणजे विजेची समस्या, वीज संपर्क बंद, त्यासाठी आपण अंडरग्राऊंड केबलिंगची मोठ्या प्रमाणात काम हाती घेतलं या चक्रीवादळ प्रभावित क्षेत्रात. अशा प्रकारे वेगवेगळ्या विभागांशी समन्वय साधत तात्कालिक आणि दूरगामी अशा दोन्ही प्रकारचे काम करत आपण यात नियंत्रण मिळवत प्रयत्न करतोय.
0: आता चक्रीवादळानंतर आपण वळूया भूस्खलन या विभागाकडे. त्यासाठी नागरिकांचं आपण रक्षण कसं करतात, शासन काय करतं यासाठी?
1: यासाठी सर्वप्रथम आपण भूस्खलन आराखडे निर्माण केलेत, म्हणजे गाईडलाईन्स इश्यू केलेत 2024 मध्येच. यात आपण भूस्खलनाने प्रभावित होणारे किती क्षेत्र आहेत आपण ते आयडेंटिफाय केलेत आणि त्या अनुषंगाने तिथे उपाययोजना अंमलात आणतोय. तर यात मुख्यतः जे भूस्खलन प्रवण क्षेत्र आहेत तिथे आपण लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट्स घेतोय. मग ते आपल्या राज्यस्तरावर असतील किंवा लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट आहे त्यामध्ये पण आपण काही निवारा केंद्र उभारतोय. आपण लँडस्लाईड वेगळ्या ठिकाणी वॉल्स, फिजिकल स्ट्रक्चर्स उभारतोय. तर यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, अग्रगण्य संस्था, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे, नॅशनल रिसोर्स सेंटर NRC आहे, IIT दिल्ली आहे, यासारख्या संस्थांकडून जी आपल्याला माहिती मिळाली त्यांचा उपयोग करून आपण ती प्रवण क्षेत्रात उपाययोजना अंमलात आणतोय. या अनुषंगाने आपण, मला वाटतं की एक सर्वसमावेशक उपाययोजना लँडस्लाईडसाठी पण आपण काम करतोय त्यावर.
0: नक्कीच, आता आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्वाचं आहे, तर तो वाढवण्यासाठी आपण काय करत आहात?
1: नक्कीच, कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तर तो यशस्वी होत नाही. आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते, त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय ही शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉक ड्रिल्स घेतोय, म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही, पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉक ड्रिल्स प्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळं निर्माण करतोय, विशेषतः आपदा मित्र कार्यक्रम, आपदा मित्र व आपदा सखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदा सखी आपदा मित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाहीत, तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते, छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय, त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्तीवर सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः NCC, NSS, याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करत आहोत आणि यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार नव्हतं की मागे जे लँडस्लाईडची घटना झाली त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतले, विशेषतः तळेमध्ये सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता, स्वयंसेवी संस्था आणि NGOs यांचं आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
0: तर मंडळी, सतर्कता आणि योग्य माहिती हीच कोणत्याही संकटावर मात करण्याची गुरुकिल्ली आहे. सरांनी आज दिलेली माहिती आपल्या सर्वांसाठी निश्चितच जीवनरक्षक ठरू शकते. डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलेली माहिती ही नक्कीच सगळ्यांसाठी खूप उपयोगी आहे. डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलखुलास कार्यक्रमात महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. श्रोतेहो, या विषयाची व्याप्ती पाहता हा महत्वपूर्ण विषय आपण दिलखुलास कार्यक्रमात पुढच्या भागातही घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमातनं मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7 वाजून 25 मिनिटांनी. नमस्कार.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून.
1: श्रोतेहो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर सुद्धा.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम शिवसृष्टी.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री जगदीश कदम सर आजही आपल्या बरोबर आहेत. नमस्कार कदम सर.
4: नमस्कार.
3: इतका मोठा भव्य दिव्य प्रोजेक्ट उभारणीसाठी जो निधी आवश्यक आहे तो कशा प्रकारे उभारला गेला, कुठपासून याची सुरुवात झाली?
4: श्रोते हो, खरं तर तुमच्या आमच्या सर्वांच्याच मनातलं एक अतिशय आदर्श व्यक्तिमत्व, ज्यांचा उल्लेख करता येईल, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. आणि या छत्रपतींच्या जीवनचरित्रावरती ज्या वेळेला एक भव्य दिव्य शिवसृष्टीचा प्रकल्प उभा करायचा, याचा संकल्प आम्ही ज्या वेळेला महाराजा प्रतिष्ठानच्या सगळ्या विश्वस्तांनी केला, त्यावेळेला आम्ही असं ठरवलं की हा प्रकल्प या सहस्त्रकामध्ये एकदाच असलेल्या या अद्वितीय अशा राजाच्या प्रतिमेचं रूप आपण या शिवसृष्टीमध्ये उभं करणार आहोत, त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलीही कॉम्प्रोमाइज होता का म्हणे, त्याच क्वालिटीचा वर्ल्ड क्लास हा शिवसृष्टीचा प्रकल्प उभा राहिला पाहिजे.
3: श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शिवसृष्टी बघायला नक्की या. शिवशाहीर कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी आहे. आंबेगाव पठार पुणे इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे, प्रसिद्ध जगदंबा तलवारीची प्रतिकृती, आग्र्याहून सुटकेचा प्रसंग, गड किल्ले यांची अनोखी सफर तुम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळेल शिवसृष्टीमध्ये. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. कदम सर, तुम्ही सांगत होता शिवसृष्टी उभारायला सुरुवात कधी झाली ते?
4: 1999 साली ज्या वेळेला बाबासाहेबांनी मला याच्यामध्ये विश्वस्त म्हणून इंजिनियर या नात्याने याची धुरा माझ्या खांद्यावरती दिली, मला आठवतं, त्याचं प्लॅनिंग सुरू झालं 1999 ते 2006. आणि 2006 ला ज्या वेळेला याचा आराखडा आम्ही तयार केला, त्यावेळेला विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावरती याची मुहूर्तमेढ रोवायची असं ठरलं. बाबासाहेबांनी मला सांगितलं, जगदीशराव तुमच्या हस्ते कुदळ. मी अतिशय लाजरा झालो. ही धुरा तुम्हालाच सर्वांना पुढे न्यायची आहे आणि शिवसृष्टी उभी करायची आहे. पहिल्या टप्प्याचं काम जवळपास 6 वर्ष चाललं. खर्च आला 60 कोटी रुपये.
3: बापरे.
4: हा सर्व खर्च कोणाचीही मदत न घेता आम्ही सर्व विश्वस्तांनी असं ठरवलं की आपण आपल्याच उभ्या राहिलेल्या पैशातनं हा पहिला टप्पा पूर्ण करू. आता हे पैसे कुठनं उभे राहिले? तर जाणता राजा या महानाट्यामध्ये आमचे असंख्य कलाकार सुरुवातीपासून जे काम करतात, अगदी अल्प मानधनांवरती त्यांनी हे काम केलं. बाबासाहेबांची 12,000 व्याख्यानं झाली, त्यातनं काही निधी उभा केला. त्या व्यतिरिक्त 1,000वा जाणताराजाचा कार्यक्रम आम्ही बीकेसीच्या ग्राउंडवरती मुंबईला हूज हू अशा 400 उद्योजक आणि कलाकारांना बोलवून केला, त्यातनं काही पैसे उभे राहिले. 1,001वा कार्यक्रम आम्ही पुण्याच्या शिवसृष्टीच्या प्रांगणात केला, तिथे पुण्यातली मंडळी आणली, बोलवली, त्यांच्याकडनं काही निधी उभा केला आणि 1002 वा जाणताराजाचा कार्यक्रम लंडनच्या जवळ वेम्बली स्टेडियम मध्ये अॅनेक्स मध्ये आम्ही जाणताराजाचा कार्यक्रम इथनं जवळपास 45 कलाकार घेऊन जाऊन तिथे केला, त्यातनं काही निधी उभा केला. असे 60 कोटी रुपये उभे करून आम्ही हा पहिला टप्पा पूर्ण केला.
3: आणि श्रोते हो, या शिवसृष्टीचे पुढचेही टप्पे आता पूर्ण झालेले आहेत आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, पुन्हा भेटूयात. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
4: नमस्कार.
0: श्रोते हो, आताच आपण शिवसृष्टी हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:45 झाली आहेत. बेडेकर मसालेवाले हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक सूचना. या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तयार मसाला।
2: श्रोते हो नमस्कार, बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बेडेकर मसाले वालेचे संचालक अजित बेडेकर सर आपल्याशी गप्पा मारतात। अजित सर नमस्कार।
3: नमस्कार नमस्कार।
2: माझा प्रश्न असा आहे सर की बेडेकर लोणचे मसाला या उत्पादनाबद्दल जेव्हा आपण बोलतोय तेव्हा या लोणचं मसाल्याचे काही प्रकार उपलब्ध आहेत का, त्याबद्दल आज सांगा ना।
3: हो आहे ना, कारण कसं आहे फक्त कैरीचंच लोणचं नाही, आपल्याकडे खूप वेगवेगळी लोणची खाण्याची पद्धत आहे, त्याच्यामुळे प्रत्येक फळासाठी लागणारा लोणच्याचा मसाला हा वेगळा असतो। म्हणजे लिंबासाठी वेगळा लोणच्याचा मसाला लागतो, हिरव्या मिरचीसाठी वेगळा लागतो। तर बेडेकर कंपनी एकूण 3 लोणच्याचे मसाले बनवते। एक सगळ्यात प्रसिद्ध ह्या सीझन मध्ये उपलब्ध असलेला हा बेडेकर कैरी लोणच्याचा मसाला, त्याचबरोबर लिंबू लोणचा मसाला आणि मिरची लोणचा मसाला, असे 3 प्रकारचे लोणचे मसाले बेडेकर कंपनी बनवते।
2: अच्छा, मग आता हे 3 वेगवेगळे जे आहेत या सगळ्यामध्ये नेहमीचाच प्रश्न की काय फरक आहे असा, कारण लोणचं तर सेमच असतं, म्हणजे पद्धत सेम असते, पण काहीतरी फरक नक्की आहे।
3: बरोबर, फरक म्हणजे ते फळं जशी वेगवेगळी आहेत, म्हणजे लिंबू उदाहरणार्थ खूपच आंबट आहे कैरीपेक्षा, आणखीन त्याचं आपण लोणचं घातलं ना की त्याचा खा खूप घट्ट होतो, मग अशा वेळेला एवढा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी ते लोणचं थोडंसं तिखट करावं लागतं, मग तिखट मिरची जास्त वापरायची, किंवा खार घट्ट होऊ नये म्हणून मेथी थोडीशी कमी वापरायची, अशा पद्धतीचे बदल हे लिंबू लोणच्याच्या मसाल्या करताना केले जातात। आणखीन हिरव्या मिरचीचं गोष्ट बोलाल तर हिरवी मिरची स्वतःच खूप तिखट असते, त्याच्यामुळे त्याच्यात लाल तिखट घालून तिखट बनवण्याची गरज नाहीये, त्याच्यामुळे लोणचं मसाल्यातली लाल मिरची सोडायची आणि बाकी सगळे घटक पदार्थ वापरायचे असं करून मिरची लोणचा मसाला बनतो।
2: अच्छा, या लोणचे मसाले आणि त्याच्यातला फरक याबद्दल अजूनही ऐकायचं आहे सर तुमच्याकडून, पण त्याआधी श्रोते हो बेडेकरांची खास चविष्ट उत्पादने आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध। कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, याशिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने, 114 वर्षांची परंपरा। ऑनलाइन ऑर्डर साठी संपर्क करा 99877 98 747, 99877 98 747, 9987978747, आमची वेबसाईट www.vpbedekar.com। आपण बोलतोय अजित सर की अशा काय टिप्स आहेत अजून लिंबाचं किंवा मिरचीचं लोणचं बनवताना?
3: सगळ्यात महत्वाची टीप तीच टीप इथे परत सांगतो की तुम्हाला लिंबाचं लोणचं बनवायचं असू दे, मिरचीचं लोणचं बनवायचं असू दे, किंवा कुठलंही लोणचं बनवायचं असू दे, सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे बेडेकर लोणच्याचा तयार मसाला वापरावा।
2: खरे,
3: आणि ते वापरत असताना दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाकिटावरती ना नीट कृती दिलेली आहे, ती कृती तुम्ही फॉलो केलीत की तुमचं लोणचं हमखास उत्कृष्ट बनणार, स्वादिष्ट बनणार, आणखीन ते चांगलं टिकून राहणार।
2: बरोबर, यासाठीच ऐकत रहा, आज मात्र वेळ झालीय इथंच थांबण्याची। बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात अजित बेडेकर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार।
3: नमस्कार।
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात, आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तयार मसाला
2: निर्मिती संकल्पना बाळ एम जोगळेकर अमेय जोगळेकर
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: बेडेकर तयार मसाला
4: बेडेकर मसालेवाले हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:50 आणि 40 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया केशवराव भोळे यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आकाशवाणी मुंबई गायक वृंदांनी गायलेलं हे समूह गीत. शब्द आहेत महेश केळुसकर यांचे आणि याला संगीतबद्ध केलं आहे भूमानंद बोगमिया.

आकाशवाणी मुंबई गायक वृंदांनी गायलेल्या या समूह स्वरातील गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र, 7:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र, हे दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आणि त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. सुरुवातीला ठीक 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची सर्वसमावेशक सामरिक भागीदारी संदर्भात चर्चा. अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी 6 महिन्यात अँटी ड्रोन यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न.

गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचं प्रश्नचिन्ह. आणि व्हिएतनाममधील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सर्वसमावेशक सामरिक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग यांच्यासोबत 17व्या बैठकीत चर्चा केली. अणुऊर्जा निर्मितीसाठी लागणाऱ्या युरेनियम पुरवठ्यासह ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं तसंच दुर्मिळ खनिजांच्या क्षेत्रातील व्यापार वृद्धीसंदर्भात झालेली चर्चा ही मैलाचा दगड असल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे. हिंद प्रशांत क्षेत्राशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर चर्चा करण्यासाठी नवी दिल्ली इथं झालेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान विविध मुद्द्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. सागरी आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक समृद्धी, उदयोन्मुख तंत्रज्ञान तसंच मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण या क्वाड सहकार्याच्या स्तंभांवर चर्चा करण्यात आली असं परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव के नागराज नायडू यांनी पत्रकार परिषदेत काल सांगितलं. दहशतवाद विरोधी कारवाई हा क्वाड सहकार्याचा एक महत्वपूर्ण स्तंभ आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत असल्याचं या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. केंद्र सरकार ड्रोनद्वारे होणारी अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी रोखण्यासाठी पुढील 6 महिन्यात अँटी ड्रोन अर्थात ड्रोन विरोधी यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करत आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सांगितलं. राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील सांचू सीमा चौकीवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना संबोधित करताना ते बोलत होते. सीमेपलीकडून निर्माण होणारे धोके जरी अत्यंत महत्वाचे असले तरी देशात राहून अशा धोक्यांना मदत करणाऱ्या घटकांकडेही तितकंच गांभीर्यानं लक्ष दिलं जाणं आवश्यक आहे. अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जावी असंही त्यांनी नमूद केलं. सीमेची सर्वसमावेशक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सीमा सुरक्षा दल, सशस्त्र दलं, स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांचा समावेश असलेली 4-सूत्रीय बहुस्तरीय यंत्रणा असणं अनिवार्य आहे असंही त्यांनी नमूद केलं. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलाच्या आव्हानांचं निवारण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश नावलेकर या समितीचे अध्यक्ष आहेत. लोकसंख्या बदलामुळे कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा तसंच कायदा सुव्यवस्थेपुढे गंभीर आव्हान उभं राहतं आणि ही समिती या बदलांचं समग्र मूल्यांकन करेल असं अमित शहा यांनी या संदेशात म्हटलं आहे. भारत कॅनडा आर्थिक भागीदारीचा पुढील अध्याय हा विश्वासावर आधारित असेल ज्यामुळे दोनही राष्ट्रांची सामूहिक समृद्धी साधली जाईल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल व्यक्त केला. कॅनडातील टोरंटो इथं आयोजित राजकीय पुनर्रचनेपासून ते व्यावसायिक अंमलबजावणीपर्यंत या उद्घाटनपर मंत्रीस्तरीय सत्राला संबोधित करताना ते बोलत होते. महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीने एकंदर 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय काल राज्य सरकारनं घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे राज्यात एकंदर 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला त्या घटनेला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 26 मे 2014 रोजी मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या 12 वर्षात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वावर आधारित अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. या काळात केंद्र सरकारने परराष्ट्र धोरण, दहशतवाद विरोधी मोहिमा आणि डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी चळवळीविरुद्धची कारवाई यासह
राष्ट्रीय सुरक्षेवरही विशेष भर दिला असून वारसा जतन, संस्कृती, पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रावरही लक्ष केंद्रित केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. इस्रायलला असलेल्या पाकिस्तानच्या दीर्घकालीन विरोधामुळे त्याला तटस्थ मानलं जाऊ शकत नाही असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. ग्रॅहम यांनी पाकिस्तानला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अब्राहम करारात सामील होण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा असा आग्रह केला आहे. दरम्यान देशाच्या मूलभूत विचारधारेच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही कराराला पाकिस्तान पाठिंबा देणार नाही. पाकिस्तान अब्राहम करारात सामील होण्याची शक्यता नसल्याचं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर ग्रॅहम यांनी हे आवाहन केलं आहे. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाने चंद्रावर तळ उभारण्याच्या योजनेचा भाग म्हणून चंद्रावर पाठवल्या जाणाऱ्या रोबोटिक लँडर्स, हॉपिंग ड्रोन्स आणि वाहनांचा तपशील प्रकाशित केला आहे. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची अवकाश कंपनी ब्ल्यू ओरिजिन ही यंत्र तयार करण्यासाठी निवडलेल्या अनेक कंपन्यांपैकी एक आहे. 2028 राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी अमेरिकेला आपल्या नागरिकांना पुन्हा चंद्रावर उतरवायचे आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर मानवांना परत पाठवण्यासाठी नासाबरोबर चीन या स्पर्धेत आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीमध्ये कोणताही सुरक्षा भंग झालेला नाही असं मंडळानं स्पष्ट केलं आहे. cbse.onmarks.co.in ही URL केवळ अंतर्गत चाचणी आणि पुनरावलोकनाच्या उद्देशाने नमुना माहिती असलेली चाचणी साईट आहे असंही मंडळानं सांगितलं आहे. केंद्र सरकारनं साठवणूक केलेला कांद्याच्या किमान हमी खरेदी दर 1270 रुपये प्रति क्विंटलवरून वाढवून तो 1580 रुपये प्रति क्विंटल असा केला आहे. कांदा खरेदीबाबत विविध राज्य सरकारांच्या आलेल्या विनंतीवरून हा निर्णय काल घेण्यात आला. या दरांची तात्काळ अंमलबजावणी होणार असून यासंदर्भात ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिल्लीत ग्राहक व्यवहार विभाग, नाफेड आणि NCCFच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. त्यानंतर समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली आहे. व्हिएतनाममधील दा नांग इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालील आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी काल पुरुषांच्या फ्री स्टाईल गटात 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावलं. 65 किलो वजनी गटात मोहित कुमार तर 79 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत चंदर मोहननेही सुवर्णपदक जिंकलं. हवामान. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश तसंच ईशान्येकडील काही भागात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ब्रह्मपुरी, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये काल 46 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने रविवारपर्यंत बिहार, कर्नाटक आणि ईशान्य भारताच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची सर्वसमावेशक सामरिक भागीदारी संदर्भात चर्चा. अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी 6 महिन्यात अँटी ड्रोन यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न. गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचं प्रश्नचिन्ह. आणि व्हिएतनाममधील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पद्मजा फेणाणी यांनी गायलेलं रमेश अणावकर यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे मानसिंग जावीर यांनी.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया वंदना विटणकर यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे युनुस मलिक यांनी आणि स्वर आहे कृष्णा कल्ले यांचा.

श्रोतेहो, भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया भास्कर उत्तरराव यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे आणि गायलं आहे भूमानंद बोगम यांनी.

श्रोते हो, भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया प्रकाश ढोंड यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. सकाळचे 9 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं.

ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार. गाझा शहरावर काल इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह यांचा मृत्यू. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. आणि केरळात मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमॉल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. एसआयआरला कायदेशीर मान्यता आहे, त्यामुळे इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे. एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही. तसंच निवडणूक आयोगानं अधिकारांचं उल्लंघन केलं असाही त्याचा अर्थ होत नाही असं न्यायालयानं सांगितलं. एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं. तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 झालं असून या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत शांतीवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्री पंडित नेहरूंना आदरांजली वाहिली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. देशाच्या विविध भागांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. उष्णतेमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे सध्या वाढ झाली असून त्यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उष्णतेचा आघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि विश्रांती घेण्याचा सल्लाही मोदी यांनी दिला आहे. प्राणी पक्ष्यांसाठी घराबाहेर गच्चीवर दुकानं तसंच कार्यालयांच्या बाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. या कठीण दिवसांमध्ये सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असं मोदी म्हणाले आहेत. देशाच्या काही भागात ईद उल अझा म्हणजे बकरीदचा सण साजरा करण्यात आला. जम्मू आणि काश्मीरमध्ये बकरी ईद निमित्त विशेष नमाजचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. सिक्कीममध्ये राजधानी गंगटोक इथं आज संध्याकाळी होणाऱ्या सिक्कीम विद्यापीठाच्या 7व्या दीक्षांत सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल ओमप्रकाश माथुर आणि मुख्यमंत्री प्रेमसिंह तामांग हे देखील समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यात 33 विभागांमधून सुमारे 14,000 पदव्या प्रदान करण्यात येतील तर 285 गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण आणि रौप्य पदकं मिळणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इस्रायलनं गाझा शहरावर काल रात्री केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह मारले गेल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. हमाससाठी हा मोठा धक्का असल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काच म्हणाले. शीन बेट ही इस्रायली गुप्तचर संस्था आणि इस्रायल संरक्षण दल ओदाह यांच्या अनेक महिन्यांपासून मागावर होतं, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. हमासनंही ओदाह, त्यांची पत्नी आणि मुलगा या हल्ल्यात मारले गेल्याचं म्हटलं आहे. देशात आतापर्यंत इबोलाच्या एकही रुग्णाची नोंद झाली नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. आफ्रिकेतल्या काही भागांमध्ये अलीकडेच झालेल्या प्रादुर्भावानंतर इबोला संदर्भातल्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्य सरकारांशी समन्वय साधून सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. नागरिकांना घाबरून जाऊ नये, तसंच चुकीची माहिती पसरवणं टाळावं आणि माहितीसाठी केवळ अधिकृत स्रोतांवर अवलंबून राहण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉ मनोज शिरुरे आणि तेजस शहा अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले तर तेजस शाह यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यनगर इथून 13 जणांना अटक केली आहे. गुजरातमध्ये कच्छच्या किनाऱ्यावर तटरक्षक दलानं स्थानिक पोलिसांबरोबर केलेल्या कारवाईत अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. जप्त केलेल्या मालाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत सुमारे 200 कोटी रुपये असल्याचं गुजरात पोलिसाच्या सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारतीय लष्करात अग्निपथ योजना आणि नियमित संवर्गाअंतर्गत भरतीसाठी 1 जून ते 12 जून या कालावधीत ऑनलाईन प्रवेश परीक्षा होणार आहे. लष्कर भरती अधिकारी कर्नल रजत सुवर्णा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. ही परीक्षा आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर, गुंटूर, वायएसआर कडप्पा, कुर्नूल, नादियाल, एसपीएस नेल्लोर, प्रकाशम, तिरुपती, विशाखापट्टणम, विजयनगरम, श्रीकाकुलम, काकीनाडा, राजामुंद्री आणि एनटीआर या जिल्ह्यात होईल. प्रवेश परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना शारीरिक चाचणी आणि कागदपत्र पडताळणीसाठी गुंटूर आणि विशाखापट्टणम इथं लष्कर भरती कार्यालयात बोलावलं जाईल, असं कर्नल रजत सुवर्णा यांनी सांगितलं. कॅनडा दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी टोरंटो इथं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी कॅनडातले वरिष्ठ नेते, व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांबरोबर अनेक उच्चस्तरीय बैठका घेतल्या. द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करणं आणि धोरणात्मक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आणि तंत्रज्ञान भागीदारीला प्रोत्साहन देणं यांच्यातल्या वाढत्या पूरकतेविषयी या बैठकांमध्ये चर्चा झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसारामला राजस्थान उच्च न्यायालयाकडून आज अंशतः दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या

लिहिलेल्या पत्रात केली आहे. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. देशाच्या विविध भागांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. उष्णतेमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणींमध्ये सध्या वाढ झाली असून त्यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उष्णतेचा आघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि विश्रांती घेण्याचा सल्लाही मोदी यांनी दिला आहे. प्राणी पक्ष्यांसाठी घराबाहेर गच्चीवर, दुकानं तसंच कार्यालयांच्या बाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. या कठीण दिवसांमध्ये सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असं मोदी म्हणाले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. बकरी ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र प्राणी संवर्धन सुधारित 1905 कायद्याचं काटेकोर सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेनं अधिकृत केलेल्या मध्ये शासनानं परवानगी दिलेल्या राहतील.

कळून 21/11, 19/21, 12/21 असा पराभव पत्करावा लागला. ठाणे जिल्ह्यात डोंबिवली इथं हेल्थ स्पाच्या नावाखाली चालणाऱ्या देहविक्रयाच्या जाळ्यातून पोलिसांनी 5 महिलांची सुटका केली. कल्याण श्री मार्गावरच्या या स्पावर पोलिसांनी परवा छापे टाकले होते. तृतीयपंथीयांच्या हक्क संरक्षण सुधारणा कायदा 2026ला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची विनंती केंद्र सरकारनं केली आहे. विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या या याचिकांवरून हस्तांतरण याचिका दाखल केल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. आणि मुंबईत मेफेड्रॉनच्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश.

श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत होतात विविध भारतीचं प्रसारण. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आर या मोबाईल ॲपवर. आज वार बुधवार, भारतीय सौर दिनांक 6 ज्येष्ठ 1948 अर्थात 27 मे 2026. आजच्या प्रसारण सभेत मी रिमाली नाईक आपणा सर्वांचं स्वागत करते. जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच आपण ऐकणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

5:30 ऐकूया नारळ आंबा काजू लागवड आणि व्यवस्थापन याविषयी विनायक ठाकूर यांच्याशी सचिन दर्पे यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला. सादर करते आहे डॉक्टर दीपक ठमके. ठीक 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करू. 6:05 आनंद घेऊया लोकसंगीताचा, तर 6:30 भक्तिसंगीताचा. दरम्यान 6:25 ऐकूया उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि आजचा सुविचार. ठीक 7:00 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आणि त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. दरम्यान रात्री 9 ते 10 या वेळेत आपण आनंद घेऊ शकाल विविध भारतीच्या कार्यक्रमांचा. तर श्रोते हो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. FM band 103.6 MHz आणि न्यूज ऑन ARM या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5:02 होत आहेत, ऐकूया मराठी चित्रपट संगीत. रसिक हो, कधी कधी प्रेम व्यक्त करायला शब्दांची गरज नसते. नजरेतून सुरू झालेली भावना ओठांवर न येताही मनात खोलवर पोहोचते. ऐकूया तू तिथं मी या चित्रपटातील रूपकुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांनी गायलेलं विजय कुवळेकर यांचं हे गीत. संगीत आहे आनंद मोडक यांचं.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्यायबंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: रसिको, गावच्या मातीचा सुगंध, आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणी आणि पहिल्या प्रेमाची निरागस भावना हे मनाला हळवून टाकतं. ऐकूया अनुराधा पौडवाल आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत आहे इकबाल यांचं.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
2: ज्याच्या आवाजात समुद्राचो गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज. श्रोत्यांनो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झ वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
3: रसिक हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 मेगाहर्ट्झ वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. मनात दडलेलं प्रेम कधी थेट सांगता येत नाही. नजरेतून, शांततेतून जे काही सांगायचं असतं ते शब्दांपेक्षा जास्त खोल असतं. ऐकूया हेच माझं माहेर या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

शेतकरी मित्र हो, यावर्षी फळ पिकांची लागवड करायची आहे ना, तर जरूर ऐका। नारळ, आंबा आणि काजू या पिकांची लागवड आणि व्यवस्थापन याविषयी कृषी तंत्र निकेतन देवगडचे प्राध्यापक विनायक ठाकूर यांची सचिन दर्पे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत। बुधवार दिनांक 27 मे आणि गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।

0: श्रोतेहो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत, सुगम संगीत. तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप.
1: रसिको, कधी कधी आयुष्यात खरं सुख मोठ्या गोष्टीत नसतं, तर ते शांत क्षणांमध्ये, जवळच्या नात्यांमध्ये आणि मनाला मिळालेल्या समाधानात सापडतं. ऐकूया हृदयाला भिडणारं हे गाणं श्रीधर फडके आणि महालक्ष्मी अय्यर यांच्या आवाजात. गीतकार आहेत नितीन अखावे, चित्रपट आहे हृदयस्पर्शी.

प्रेम हे शब्दापलीकडचं एक अद्भुत भावविश्व आहे. कधी ते रंगांच्या रूपात उमटतं तर कधी अनुरागाच्या गहिऱ्या शांततेत मिसळून जातं. ऐकूया महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत

0: या गीताबरोबर मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. श्रोते हो, संध्याकाळचे 5:30 होत आहेत. प्रसारित करत आहोत
1: श्रोते हो, नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत कल्पवृक्ष नारळ या पिकाविषयी. त्यासाठी आज आपल्या सोबत आहेत कृषी तंत्र निकेतन देवगडचे प्राध्यापक विनायक ठाकूर सर. त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत नारळाच्या जाती, त्याची लागवड, खते, पाणी आणि एकंदर व्यवस्थापन कसं करावं याविषयी. ठाकूर सर, आमच्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: सुरुवातीला आमच्या श्रोत्यांना सांगा की नारळ पीक

0: पिकाला कल्पवृक्ष असे का म्हणतात आणि या पिकाकडे आपण कसं पाहता?
1: बघा, कल्पवृक्ष या शब्दाचा अर्थ काय? कल्पवृक्ष म्हणजे इच्छित मनोकामना पूर्ण करणारा, आणि नारळ खरोखरच देतं, कारण माणसाला लागणाऱ्या गरजा, त्याच्यामध्ये अन्न असू दे, वस्त्र असू दे, निवारा असू दे, जे काय सगळ्या गरजा मूलभूत आहेत त्या नारळाकडून पूर्ण होतात, म्हणून त्याला कल्पवृक्ष आपण म्हणतो. मित्र विचार करा की नारळाचं आपण खोबरंच खातोय, करवंट्यापासून बऱ्याचशा वस्तू बनवतोय, झावळ्यापासून घरं बनवतोय, प्रत्येक पार्टपासून आपण काही ना काही वस्तू बनवतोय, अशा जवळजवळ 40 प्रकारच्या वस्तू आपण नारळापासून बनवतोय, आणि म्हणून त्याला तो कल्पवृक्ष म्हणतात. आणि या पिकाकडे जर आपण समजा बघायला गेलो तर हे नगदी पीक आहे, कारण दर महिन्याला एक घड येतोय ना त्याचा, त्यामुळे दर महिन्याला एक घड येत असल्यामुळे त्याला दर महिन्याला उत्पन्न मिळतं, असं कुठलं दुसरं पीक नाही की जे महिन्याला एक घड मिळणार. बाकीच्या जी पीक आहे ती वर्षाला एकदाच यील्ड मिळतं त्याचं, फक्त नारळाला महिन्याला एकदा एक घड मिळतो.
0: एकंदर नारळाच्या झाडापासून, त्याच्या खोडापासून, त्याच्या झावळापासून म्हणजे सर्वच घटकांचा उपयोग मानवाला आवश्यक त्या गोष्टी पुरवण्यासाठी होत आहे. सर, नारळाची नवीन बाग लावताना ह्या लागवडीचं व्यवस्थापन कसं करावं?
1: बघा, नारळ हा जवळजवळ 80 ते 100 वर्ष जगतो, म्हणून आपण त्याला म्हणतो जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, म्हणजे माणसाच्या सोबतीला पण आहे आणि माणूस मेल्यानंतरही राहतो. जवळजवळ 3 पिढ्या राहत होतं, त्यामुळे 25 वर्षाची 3 पिढी बघितली तर 25 × 75 म्हणजे जवळजवळ 75 ते 100 वर्ष नारळ जगतो, आणि ह्या नारळाला 100 वर्ष एका जागेवर असतो, म्हणून त्याचं व्यवस्थापन उत्तम करणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे खड्ड्याचा. बघा, विचार करा, जर उत्तम खड्डा असेल, आता तुम्ही म्हणाल मग नारळाला खड्डा केवढा पाहिजे, एकंदरीत भौगोलिक स्थितीनुसार लागतं. उदाहरणार्थ नारळाला जमीन जर नरम असेल, मऊ असेल, तर त्याला छोटा खड्डा चालतो, म्हणजे 3x3 चालतो, पण दगडाची जमीन असेल तर ब्लास्टिंग करून त्याला 6x7 खड्डा लागतो. त्यामुळे एकंदरीत भौगोलिक स्थिती आणि जमिनीचा प्रकार याच्यानुसार नारळाला खड्डा पाहिजे. तरी पण पुस्तकानुसार जवळजवळ 1 मीटर रुंद, 1 मीटर खोल, 1 मीटर लांब अशा चौरसमध्ये नारळाची लागवड केली जाते. त्याच्यानंतर माती परीक्षण करणं गरजेचं आहे, पाणी परीक्षण करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिली खत व्यवस्थापन आहे, त्यामध्ये सेंद्रिय आहे, रासायनिक आहे. त्याच्यानंतर लागवडीची पद्धत आहे, लागवडीचा प्रकार आहे, जातीचं नियोजन आहे, आणि अशा बऱ्याच गोष्टी लागवडीमध्ये येतात. आपण एक स्टेप बाय स्टेप पुढे घेऊया.
0: तर या लागवडीचा विचार करत असताना एक बाग तयार करायची किंवा व्यावसायिक उत्पन्न घ्यायचं या दृष्टीने कोणत्या प्रकारच्या जमिनीची निवड करावी?
1: हा, निवड करताना सगळ्यात पहिली निकष त्याचा आहे काय की पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे. निचरा म्हणजे काय? टाकलेलं पाणी हे जमिनीत जिरायला पाहिजे, पाणी साचून राहता कामा नये, हा एक पहिला निकष आहे. नंबर दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये एक दुसरी अडचण अशी येते की सामूचं परीक्षण पहिलं करणं गरजेचं आहे. जर त्या जमिनीचा सामू 7 खाली आणि 8 वरती असं जर असेल तर त्यामध्ये जमिनीमध्ये अडचण येते नारळ पिकाच्या वाढीसाठी, म्हणून सामू उत्तम असणं गरजेचं आहे. मग सामू जर कमी जास्त असेल तर काय करायचं? 6 खाली असेल तर चुना मिक्स करायचा, म्हणजे ज्याला कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणतो. 8 वरती असेल तर जिप्सन मिक्स करायचा, त्याला म्हणतात कॅल्शियम सल्फेट म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण बऱ्याचशा गोष्टी नियोजनानुसार करू शकतो. ज्या गोष्टीची जी अडचण आहे त्यानुसार आपल्याला बऱ्याच आपण करणं गरजेचं आहे की ज्यावेळी तुम्ही संजीवकांचा वापर करताय किंवा जिप्सन म्हणजे थोडक्यात कॅल्शियम सल्फेटचा वापर करताय, त्यावेळी त्या मात्रा माती परीक्षण केल्याशिवाय करू नये, नाही तर जर डोस जास्त झाला तर त्याला परत उत्पादनामध्ये परिणाम येईल. आता त्याच्या परीक्षणामध्ये 2 प्रकार येतात, पहिलं म्हणजे माती परीक्षण आणि दुसरं आहे पान परीक्षण, म्हणजे त्याला लीप एनालिसिस म्हणतात. लीप एनालिसिस केल्यानंतर आपल्याला काय समजतं की झाडामध्ये कुठली अडचणीचे खत कमी आहेत किंवा कुठली जास्त आहेत, मग त्यानुसार डोस द्यायचा. कारण एखादा डोस डबल जर झाला तर झाडाच्या वाढीवर परिणाम तर होतोच, पण त्यावर उत्पन्नावर होतो. त्यामुळे अभ्यास केल्याशिवाय कुठल्याही गोष्टी करू नये, त्यामुळे बेसिक अभ्यासाची गरज आहे.
0: जमिनी निवडीबरोबरच नारळाच्या विविध जातींसाठी माडांमध्ये किंवा 2 झाडांमध्ये किती अंतर असावं?
1: बघा, एकंदरीत जर महाराष्ट्राचा विचार केला तर प्रत्येकजण कशासाठी झाडं लावतो त्याच्यावर डिपेंड आहे. उदाहरणार्थ बघा, एखाद्या शेतकऱ्याने म्हटलं ना माझ्या दारासमोर 2 ओळीतच लावायचं असेल तर तुम्ही 10 फूट अंतर ठेवलं तरी चालू शकतो, पण तीच जर चौरसमध्ये करत असाल तर 7 × 21 फूट पाहिजे. मग कुणासाठी? तर डॉर्फसाठी वेगळं, सेमी डॉर्फसाठी वेगळं, टॉलसाठी वेगळं. तुम्ही कुठली जात निवडताय, तुमच्या जमिनीचा प्रकार कसला आहे आणि तुम्ही कशा स्वरूपात लावताय, या तिघांवर तुमच्या लागवडीचं अंतराचं वर डिपेंड आहे. आता तुम्हाला पहिली गोष्ट अशी सांगतो की समजा बाणावलीसारखी उंच जात निवडली तर बाणावलीसारखी जात जर तर जवळजवळ 25 फुटांनी चौरसमध्ये लागवड करायचं आहे. पण तीच जर गंगावडम सारखी तुम्ही जात निघाली किंवा डीटी सारखी जात निवडली तर ती तुम्हाला सात्रिक 21 फुटावर लावू शकताय. आणि जर तुम्हाला वाटत असेल नाही मला फक्त पाण्यासाठीच लावायची आहे मग पाण्यासाठी तुम्ही समजा लोटन किंवा चौगाट ग्रीन सारखी जात निवडली तर ती 15 फुटांनी सुद्धा तुम्ही लागवड करू शकता. पण कधी हलक्या जमिनीमध्ये भारी जमिनीमध्ये आणखी 1 ते 2 फुटांनी वाढतो. त्यामुळे पुस्तकातील जे अभ्यास आहे किंवा लिखाण आहे हे आणि प्रॅक्टिकल याच्यामध्ये थोडासा तफावत असतो. त्यामुळे तुम्ही कशासाठी लावताय कुठे लावताय आणि कधी लावताय कुठल्या वातावरणात लावताय या सगळ्यांवर लागवड अंतर महत्वाचं आहे किंवा लागवडी अंतर ठरलं जातं.
0: नारळ लागवडीसाठी रोपांची निवड कशी करावी?
1: बघा रोपांची निवड खूप कारण असतात केली जाते. आता उदाहरण बघा एखाद्याला नारळ लागवड करायची आहे आणि तो समजा कोकणातला आहे सपकुडिया पण त्याला नारळ लावायचा आहे समजा फक्त पाण्यासाठी मी फक्त शाळे विकणार हा त्याचा उद्देश. ज्याचा उद्देश जो आहे त्याच्यानुसार होतो. उदाहरण बघा त्यांनी जर शहाळ्यासाठी लागवड जर करायला गेलो आणि जर जात निवडायचं असेल तर मार्केटमध्ये 4 जाती आहेत त्यामध्ये चौगाट ग्रीन आहे त्याच्यानंतर लोटन म्हणून आहे त्याच्यानंतर ग्रीन डॉर्ब आहे त्याच्यानंतर येलो डॉर्ब आहे त्याच्यानंतर ऑरेंज डॉर्ब आहे. ह्या जाती फक्त पाण्यासाठी. समजा एखाद्याला ॲग्रोटुरिझम जर करायचं असेल तर लोटन चौगाट ग्रीन बोना डॉर्ब ऑरेंज डॉर्ब येलो डॉर्ब सिलोन हजारी कोलंबस अशा जाती लावू शकतो. एखाद्याला फक्त पाणी आणि खोबरं असं 2 in 1 पाहिजे फक्त एकच त्याला हे इंटेन्शन नाही आहे त्यासाठी त्याच्यामध्ये डीटी आहे गंगाबोडम आहे प्रताप आहे. समजा घरगुती लागवडीसाठी एखाद्याला करायचं असेल तर तो ऑरेंज डॉर्ब करू शकतो गंगाबोडमही लावू शकतो डीटी पण लावू शकतो आणि मानावली पण लावू शकतो. म्हणजे ते त्याच्यानुसार. आणि सगळ्यात पाचवा एक प्रकार आहे कल्परस म्हणजे ज्याला आपण माडी म्हणतो त्याच्यासाठी असेल जर एखाद्याला लागवड तर तुम्ही मग लक्षद्वीप लावू शकताय टीडी लावू शकताय आणि बाणावली. म्हणजे ज्या पर्पजने तुम्ही तुमचं इंटेन्शन असेल त्यानुसार तुम्ही जाती निवडायला पाहिजे. त्यामुळे पुस्तकानुसार जर तुम्ही म्हणाल तर ते म्हणणार की 2 जाती कारण विद्यापीठाच्या शेड्यूलला 4 जाती आहेत फक्त लावा. पण जर आज ओव्हरऑल अभ्यास महाराष्ट्राचा केला तर जवळजवळ आजच्या घडीला महाराष्ट्रात जवळजवळ 23 ते 24 जातींची लागवड केली जाते वेगवेगळ्या कारणास्तव.
0: सर नारळ लागवड केल्यानंतर पहिले 3 वर्ष पाणी आणि खतांचं व्यवस्थापन कसं करावं?
1: बघा सगळ्यात पहिली गोष्ट पहिल्या 3 वर्षापेक्षा पहिल्या 1 वर्षाचं नियोजन हा महत्वाचा विषय आहे. पहिला दुसऱ्या वर्षाचं थोडं कमी असतं पण पहिल्या वर्षी नियोजन ज्यावेळी करतो तेव्हा आपण एक रोप लावतो ते 1 वर्षाचं असतं किंवा 2 वर्षाचं असतं काही जण 3 वर्षाचं पण लावतात कारण त्यावेळी त्याची पानं एकत्र जोडलेली असतात आणि ही जोडलेली पानं असतात ही स्वतंत्र न झाल्यामुळे सनस्ट्रोक हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे तिथं. त्यामुळे पहिली गोष्ट तुम्हाला अभ्यास करायचा आहे नारळ लावतो त्याच्यानंतर सप्टेंबर नंतर त्याला सावली करणं गरजेचं आहे. ती दक्षिण बाजूने प्युअर दक्षिण नाही दक्षिणेची पश्चिम बाजू कारण पूर्व आणि पश्चिम याच्यामध्ये दक्षिण येते आणि दक्षिणेची पश्चिम बाजूमध्ये सावलीची गरज आहे कारण झाडाला डोक्यावरच्या उन्हाचा कधीच त्रास होत नाही साईडच्या उन्हाचा त्रास होतो. त्यामुळे साधारण 2:30 नंतर ते 4:30 पर्यंत येणारं ऊन हे त्याला सांभाळायला पाहिजे. आता तुम्ही म्हणा लागवड करताना काय करायचं काळजी घ्यायची. पहिला मुद्दा असा आहे की त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला कोकोपीटचा वापर करायचा आहे 3 ते 4 किलो 5 किलोपर्यंत झालं तरी चालू शकतो. त्याच्यानंतर सगळ्यात दुसरी गोष्ट काय सगळ्या झाडांसाठी सिंगल सुपरफॉस्फेट हे एक खत जे आहे मुळवाढीसाठी आहे ते सगळ्यांना 1 ते 1.5 किलो तुम्हाला द्यायचंच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय द्यायचं आहे तर 10 ते 20 किलोपर्यंत शेणखत ते तुमच्याकडे जेवढं असेल अवेलेबल त्याच्यानुसार आहे. काही जण शेणखत देतील काही गांडूळ खत देतील काही लेंडी खत देतील कोण लिप मोल्ड देतील कोण कंपोस्ट देतील जे त्यांच्याकडे आहे त्यानुसार द्या. तदनंतर काय लागवडीनंतर तुम्हाला एक साधारण 15 ते 20 दिवसांनी वाढीचं जे खत आहे त्याला 1800 ज्याला DAP म्हटलं जातं ते देणं गरजेचं आहे आणि तदनंतर तुम्ही साधारण 1-3 महिन्याच्या अंतराने परत देणं म्हणजे 2 देणं आणि त्याच्यानंतर आपल्याला जे डोस द्यायचे आहे ते पाण्या स्वरूपात पाण्यातून किंवा तुम्ही ग्रॅन्युअलमध्ये देऊ शकताय. त्याचप्रमाणे प्रत्येक झाडाला मरू नये सुई मरू नये कारण सुई मरणं हा एक कॉमन रोप आजार आहे कधी लहान रोप असताना. त्याच्यासाठी COC म्हणजे कॉपर ऑक्सिक्लोरिडची ड्रिंचिंग किंवा फवारणी देणं तोही गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मुळं वाढण्यासाठी त्याला ट्राय कंटेनॉल आणि ह्युमिक ॲसिड या 2 गोष्टींची गरज असं शेड्यूल टोटल वर्षाचं बसतं. दुसऱ्या वर्षी ह्याच्यात एवढं देणं गरजेचं नाही. दुसऱ्या वर्षी आपल्याला द्यायचं आहे का तर जवळजवळ 20 ते 25 किलो शेणखत त्याच्याबरोबर द्यायचं आहे मिश्र खत त्याच्यामध्ये 19-19 द्या 10-26-26 द्या चालू शकतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला द्यायचं आहे की एखादं कीटकनाशक त्याच्यामध्ये फॉलिडॉन द्या लिंडेन पावडर द्या का वाळवीनाशक म्हणून काम करतं एवढ्याचा डोस द्यायचा आहे. आणि खताच्या मात्रा वर्षातून 3 शक्यतो दिल्या तर उत्तम अशा पद्धतीने आणि त्याच हाच डोस तिसऱ्या वर्षी थोडासा 65% वाढवायचा, विषय संपला. 3 वर्षाच्या नियोजनामध्ये पहिलं वर्षाचं नियोजन महत्वाचं आहे. एकदा झाड वाढीला लागलं की नंतर मग ते थांबत नाही आणि मग जोमाने वाढत.
0: खतांच्या व्यवस्थापनाबरोबर पाणी कोणत्या पद्धतीने द्यावं?
1: बघा, पाणी हा महत्वाचा, कारण नारळ हे बागायती आहे. बागायती पिकाला पाण्याची गरज आहे आणि पाणी नाही दिलं तर झाड वाढणार नाही.

0: सुकणार, उत्पादन देणार नाही, सगळ्या गोष्टी पाण्यावर डिपेंड आहेत. आता पाणी देताना काय करायचं, तर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत पाण्याची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे. ऑक्टोबरनंतर तुम्हाला पाण्याची खरी गरज आहे. आता हे पाणी देताना तीन प्रकारे देऊ शकतो आपण. पहिलं म्हणजे उथळ पाणी, म्हणजे ज्याला मोकाट सिंचन पद्धत म्हटलं जातं, अळीच बांगडी पद्धतीने, ज्याच्याकडे भरपूर मुबलक पाणी आहे त्यांनी अशा पद्धतीने द्यावं. नंबर दुसरी पद्धत जी आहे ती ड्रीप इरिगेशन, म्हणजे त्याला ठिबक सिंचन आपण म्हणतो. ठिबक सिंचनने जे पाणी आपण देतो ते तुम्हाला काय करतं, बबलरच्या सहाय्याने प्रत्येक झाडाला 4 ते 6 लिटर एका बबलरकडून, असे दोन म्हणजे दिवसाला 8 ते 10 लिटर पाणी आपण देतो. तिसरी जी पद्धत आहे डिफ्युजर पद्धत, याच्यामध्ये काय केलं जातं की जर बबलर पद्धतीपेक्षा म्हणजे ठिबक सिंचन पद्धतीपेक्षा डिफ्युजर पद्धतीमध्ये पाणी दिल्यानंतर आणखी निम्मे लागतं, म्हणजे 10 लिटर पाणी जर समजा ठिबकने देत असतो तर आपण 5 लिटरमध्ये सुद्धा आपल्या झाडाची गरज भागू शकते. आणि चौथी पद्धत जी आहे, ज्यांच्याकडे माळ रानावर लावायचं आहे, नारळ आणि पाणी कमी आहे, अशा टेवाल्याने कोकोपीट वापरून त्याच्या माध्यमातून पाणी द्यायचं. म्हणजे कोकोपीट काय करतं, हवेतलं पाणी शोषतं आणि झाडाला देतं आणि वापसास्थिती उत्तम मांडतं. आणि ह्या कंडिशनने जर समजा तुम्ही लागवड केली तर वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. त्यामुळे शेतकऱ्यांचं एक मत कसं की ज्या पद्धतीने शेतकऱ्याकडे पाणी उपलब्धता आहे त्यानुसार ह्या कुठल्याही पद्धतीचा त्यांनी अवलंब करावा, जेवढी जी सोयीस्कर व्हावी. कारण एका गोष्टीला समजा उदाहरण मोकाट पद्धत ही सोपी आहे पण पाणी जास्त लागतं, पण ठिबक सिंचन ही सोपी आहे पण त्याच्यामध्ये पैसे जास्त लागतात. म्हणजे असे प्रत्येकाच्या काही फायद्याबरोबर एक तोटा पण असतो, आर्थिक असेल किंवा इतर मेहनतीचं असेल. तर या गोष्टीचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी पाणी द्यावं.
1: शेतकऱ्यांनी आपल्याकडील पाण्याची स्थिती आणि खर्च याचा विचार करून पाण्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. सर, नारळ लागवडीनंतर साधारण फळधारणा होण्यासाठी किती कालावधी लागतो?
0: बघा, इथं पण वेगळं वेगळं आहे. उदाहरण एखाद्याने डॉर व्हरायटी लावली, बुटकी व्हरायटी, ही बुटकी व्हरायटी जी आहे ही तुम्ही जर लागवड केल्यानंतर 3र्या वर्षीपासून उत्पन्न द्यायला सुरुवात होतं. पण तीच जर समजा त्यांनी सेमी डॉर लावली ज्याच्यात खोबरं पण आहे आणि पाणी पण, ह्या दुहेरी उद्देशाने लावत असाल, तर ती व्हरायटी 3र्या वर्षाला मोहर यायला सुरुवात होत नाही, ते 4थ्या वर्षी लावतं किंवा 5व्या वर्षीपर्यंत. एखादा शेतकरी म्हणत असेल नाही मला स्थानिक व्हरायटी लावायची आहे, गावठी लावायची आहे, बाणावली लावायची, तर ती 5व्या किंवा 6व्या किंवा 7व्या वर्षापर्यंत उत्पन्न देतं. त्यामुळे शेतकरी कुठली व्हरायटी लावतो त्याच्यावर त्याचं उत्पन्न त्या वर्षापासून चालू होतं. त्यामुळे योग्य जात निवडा, ज्याला जे आवडते, ज्या इंटेन्शनने किंवा ज्या त्यांच्या उद्देशाने तुम्ही जो जी जात लावताय त्यानुसार तुम्हाला उत्पादन मिळतं.
1: एका झाडापासून वर्षाला साधारणतः किती उत्पन्न मिळतं?
0: बघा, पुस्तकानुसार म्हणतात 100 ते 120 नारळ मिळतात, पण वस्तुस्थिती वेगळी आहे. वस्तुस्थिती अशी आहे की तुम्ही कुठली व्हरायटी लावताय त्यानुसार उत्पादन मिळतं. आता बघा, जर एखाद्याने बाणावली लावली तर 100 ते 121 नारळ मिळतात, व्यवस्थापन उत्तम असेल तर. पण जर समजा त्यांनी TD लावली तर ती साधारण 150 ते 180 पर्यंत नारळ मिळतात. समजा ते गंगापटम लावली तर 180 ते 200 नारळ मिळतात. पण सरासरी आम्ही सांगताना म्हणतो ते 150 ते 250 ह्या रेंजमध्ये तुम्हाला नारळ मिळतात वर्षाला.
1: सर, आपण बघतो की बरेच व्यावसायिक नारळ लावणारे, नारळाची वाढ होते, 4 वर्ष त्यांची ग्रोथ योग्य पद्धतीने होत असते, पण त्यानंतर ज्यावेळी माड योग्य वाढीस लागतं त्यावेळी अचानक कीड लागणे हा प्रकार दिसून येतो. मग एखाद्या माडाला कीड लागली आहे ही कशी ओळखायची, त्याचे लक्षण काय असतं?
0: बघा, नारळासाठी प्रमुख 2 किडे आहेत, ज्याला गेंड्या भुंगा म्हणतात आणि सोंड्या भुंगा. गेंड्या भुंगा हा काळा असतो, त्याच्या नाकावर शिंग असते म्हणून त्याला गेंड्या भुंगा म्हणतो. आता हा दुसरा आहे तो सोंड्या भुंगा, तो असतो लाल आणि त्याचा सोंड असते साधारण आपल्या एखाद्या छोटी एक साधारण 1 सेंटीमीटरच्या आकाराची सोंड असते त्याला, म्हणून त्याला सोंड्या भुंगा म्हणतात. आता हे दोन्ही जे प्रकार आहेत भुंग्याचे आहेत ते अतिशय खतरनाक आहेत आणि ते जर कंट्रोलमध्ये तुम्ही नाही आणले तर नारळ तुमचा हातातला जाऊ शकतो. कारण काय, तर नारळाला पहिली गोष्ट त्याला फांदी येत नाही, त्यामुळे एकच त्याला सेंडरचा शेंडा असतो. आता शेंडा असल्यामुळे काय होतं की त्याला जर तो कोंब खाल्ला तर नारळ मरतो तिथे आणि आपल्याला समजतं 1 वर्षानंतर, लगेच कळत नाही. त्यामुळे काय विषय असतो की जर समजा तुम्ही नारळाला भुंगा लागला तर त्याची काही लक्षणं दिसतात. आता ती लक्षणं काय, जर शेतकरी अभ्यासक असेल तर लगेच ओळखतो. त्यामध्ये पहिलं त्रिकोणी आकाराचे पानं खाणं, त्याच्यानंतर त्याच्या खोडावर हात मारत डबडब आवाज येणं, त्याच्यानंतर खोडातून चिकट स्त्राव निघणं, त्याच्यानंतर सुईमध्ये छिद्र दिसणं, त्याच्यानंतर आपण टेटोस्कोप किंवा साधा कान लावला तर त्या कानाने आपल्याला ऐकायला येतं की आतमध्ये भुंगा आहे की नाही, पण ह्याच्यासाठी अभ्यास लागतो. आहे लक्षात काय, त्यामुळे शेतकऱ्यांनी साध्या आणि सोप्या पद्धतीने अभ्यास करावा. आता त्याच्यावर सगळ्यात उपाय पण योग्य आहेत. बघा, काही वेळा आपण फोरेमॅन ट्रॅप लावतो, कामगंध सापळे ज्याला म्हणतो ते लावतो, काही वेळा आपण काय करतो

0: की त्याला स्टेमपीड सारखं इंजेक्शन लावतो, जेणेकरून 24 तासामध्ये तो मुंगा पोटातून मरतोय. काही वेळा आपण काय करतो ती वरती फोरेट सारख्या पावडर टाकतो, काही वेळा आपण काय करतो डांबर गोळ्या टाकतो, काही वाळूला टाकतो, असे बरेचसे जवळजवळ नाही म्हटलं तर 10 ते 15 उपाययोजना आहेत यांना कंट्रोल करण्यासाठी. आणि हे जर कंट्रोल नाही केलं तर नारळ पूर्णतः निकामी होऊ शकतो किंवा मरू शकतो. आणि कधी कधी असं असतं 20-25-30 वर्ष वाढलेला नारळ अचानक या मुंग्यामुळे पुरो नाहीसं होतं आणि 20 वर्षाची मेहनत आपली फुकट जाते. आणि ती होऊ नये म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे. आणि ही जर काळजी योग्य तुम्ही जर घेतली तरच नारळ तुमचा वाचू शकतो.
1: सर, ज्या झाडाला 20 ते 25 वर्ष झालेले आहेत, वाढ चांगली आहे, अशा झाडांसाठी खते कशी द्यावीत?
0: हां बघा, जर उत्पादनाचं खतं वेगळी आणि वाढीची खतं वेगळी, 5 वर्षापर्यंत जी झाडाची वाढ व्हायला पाहिजे म्हणून आपण वाढीची खतं देतो. आणि उत्पादनाची खतामध्ये काय करतो की उत्पादनाच्या खतामध्ये NPK हे देतोच, त्याच्याबरोबर मादी फुलांचं प्रमाण वाढण्यासाठी सल्फेट ऑफ पोटॅश म्हणजे ज्याला SOP म्हटलं जातं त्याचा आपण मात्रा वाढवतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुळांची चांगली वाढ व्हावी आणि मुळं चांगली राहावी, वाळवीचा नाश व्हावा आणि झाडाची ग्रोथ चांगली व्हावी म्हणून त्याच्यामध्ये कडुनिंब पेंट आणि करन्स पेंटचा वापर करतो. त्याचप्रमाणे आपण शेणखताचा वापर करतो, गांडूळ खताचा वापर करतो, वर्मी वॉशचा वापर करतो, त्याच्यानंतर सेंद्रिय खतांचा वापर करतो, जीवाणू खतांचा वापर करतो, काही अर्क आहेत त्यांचा वापर करतो, त्याच्यामध्ये गोकृपामृतम आहे त्याचा वापर करतो, त्याच्यानंतर जीवामृत आहे त्याचा वापर करतो, अशा बऱ्याच संजीवकांचा वापर करतो. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून किंवा वापर करून तुम्ही झाडाची वाढ करू शकताय आणि उत्पादन घेऊ शकताय मोठ्या झाडांसाठी, म्हणजे उत्पन्नाच्या झाडापासून.
1: नारळ पिकाचं उत्पादन घेताना नारळ पिका व्यतिरिक्त नारळाच्या इतर घटकांपासून कशी उत्पादने घ्यावीत?
0: मी पहिलंच म्हटलं की नारळ हा कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्ष म्हणजे काय, त्याचा कुठलाच पार्ट फुकट जात नाही, कुठलाही पार फुकट जात नाही. उदाहरणार्थ बघा, एखादा नारळ सोलला तुम्ही, राहिलं सोडून त्याच्यापासून कॉयर जातो, म्हणजे कॉयर बनवू शकतो, त्याच्यापासून गालीचे पायपुष्ण्या सगळं बनवऱ्या बनवल्या जातात. त्याच्यामध्ये आतमध्ये असतो त्याचं कोकोपीट म्हणतो, ते मल्चिंगसाठी वापरू शकतो, त्याच्यानंतर मातीविना शेतीसाठी वापरू शकतो, नारळाला पण परत वापरू शकतो, झावळे मिळून किंवा हिरापासून झाडू बनवू शकतो, त्याच्यानंतर झावळ्यापासून तुम्ही छत बनवू शकताय, झावळ्यापासून कलाकुसरीच्या वस्तू बनवू शकताय, राहिलेले वेस्टेज जाळू शकताय, करवंटीपासून कोळसा बनवू शकताय, करवंटीपासून शोभेच्या वस्तू बनवू शकताय. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही बघाल, एक नारळ, अख्खा नारळ समजा मी विकायला गेलो तर आज मार्केटला जास्ती जास्त 20 रुपयापासून 40 रुपये किंमत आहे, पण त्या नारळावर मी कोरीव काम केलं तर त्याची किंमत 400 रुपये. म्हणजे एका 40 रुपयाच्या नारळाचे 400 रुपये बनवण्याचं काम तुम्ही त्याचं बाय प्रोडक्ट करून करू शकताय. तसं करवंटीपासून सुद्धा आहे, एक करवंटीला आज 1 रुपया भाव सुद्धा मिळत नाही, 1 ते 2 रुपये भाव. पण त्याच्यापासून जर कलाकृतीचा एखादा लॅम्प बनवला तर त्याची किंमत आहे 1000 रुपये. त्याच्यामुळे 1 रुपयाचे 1000 सो बनवणं हे काम नारळ करतोय. तसं खोबरं आहे, उदाहरणार्थ आता तुम्ही बघाल तर आता त्यापासून वेगवेगळे मोदक आलेत किंवा वेगवेगळे मिठाईचे पदार्थ आलेत, ते खोबरं नुसतं विकणं सुखं खोबरं 80 रुपये किलो आहे किंवा 100 रुपये किलो आहे, पण त्याच्यापासून बाय प्रोडक्ट जर बनवले तर त्याची किंमत मिठाई 400 रुपये किलो आहे. त्यामुळे त्या नारळापासून जर तुम्ही बाय प्रोडक्ट बनवले आणि त्याच्यात प्रोसेस केली तर तुमचा भाव 10 पटीने वाढतो, हे महत्वाचं आहे. त्यामुळे ते करणारं पाहिजे असं तो विषय.
1: एकंदर आपण बघितलं तर प्रत्येक बागायतदाराला हे करणं शक्य नाही, मग अशा वेळी सहकारी तत्वावर असं काही करता येईल का?
0: आहेत, भरपूर आहेत. आता बघा, नारळाची साखर बनवणं, नारळाचा पासून साखर बनवण्याची किंवा कल्परस बनवण्याच्या फॅक्टरीज रत्नागिरीला सध्या आहे चालू, सिंधुदुर्गामध्ये त्याचे प्रयत्न चालू आहेत. म्हणजे असे जर समजा एका दुसरी फॅक्टरी बनली किंवा झाली तर तिथल्या जवळच्या शेतकऱ्यांना त्याचं हे करू शकताय, काय देऊ शकताय. आता कॉयरचे बघाल तर खूप आहेत, आज सिंधुदुर्गामध्ये जवळजवळ 14 कॉयरच्या फॅक्टरी आहेत. म्हणजे तुम्ही वेस्टेज सोडून जे आहे ते तुम्ही त्याला देऊ शकताय, आ लक्षात काय, आणि ते करू शकतो. म्हणून सांगतो काय की त्याच्यासाठी त्या कंपन्या तयार राहण्यासाठी कोणतरी पुढाकार घेणं गरजेचं आहे. शासन उत्पन्न हे देतो, फंड देतो, आज नारळ विकास बोर्ड फंड देतो, कॉयर बोर्ड फंड देतो, फक्त तो घेणारा आणि करणारा पाहिजे. त्यामुळे बाय प्रोडक्ट बनवण्यासाठी मोठंच प्रत्येक शेतकऱ्याने बनवायला पाहिजे असा विषय नाही, पण जर समजा त्या शेतकऱ्याने एकत्र येऊन जर केलं आणि सहकारी तत्वावर एखादी समजा फॅक्टरी चालू केली, जशी आता कॉयरची फॅक्टरी बऱ्याचशा आहेत, तशा जर झाल्या तर नारळाला आणखी भाव मिळेल.
1: अर्थात हे उत्पादन आपल्याला सहकारी तत्वावर सर्वांनी एकत्र येऊन किंवा एकमेकांना सहाय्य करूनच घ्यावं लागेल.
0: बरं
1: सर, नारळ पिकासाठी सरासरीचा जर आपण विचार केला तर 5 ते 7 वर्ष पीक घेण्यासाठी जातो, तर या कालावधीत आंतरपिकं काय घेता येतील का?
0: हा घेऊ शकतो ना. पहिली गोष्ट म्हणजे पहिल्या 5 वर्षासाठी आणि पुढे 80 वर्षापर्यंत.

0: तुम्ही घेऊ शकता आंतरपीक. आता बघा, पहिल्या 5 वर्षासाठी तुम्ही कुठलेही द्विदल धान्य घेऊ शकता, एकदल घेऊ शकता. त्याचा फायदा काय होतो, तर त्याच्यापासून तुम्हाला 5 वर्ष वाढीसाठी राहिलेल्या मोकळ्या जागेमध्ये आपल्याला उत्पन्न मिळतं. आणि महत्वाची गोष्ट, द्विदल घेतल्यामुळे रायझोबियम जीवाणू हे स्थिरीकरण करण्याचं काम होतं, आणि हे नत्र स्थिरीकरण करतात ते झाडाला नारळाला मिळतं, पर्यायी नारळ वाढतो. म्हणजे थोडक्यात काय, त्याच्यापासून उत्पन्न पण झालं, मधल्या जागेचा वापर पण झाला, आणि नारळाला पण फायदा आला. आता दुसरी गोष्ट, आता जर समजा तुम्ही म्हणत असाल की नारळामध्ये आपल्याला 3-4 वर्षानंतर मग काय घेऊ शकतो, तर बऱ्याच घेऊ शकतो. त्यामध्ये केळी पण आहे, त्याच्यामध्ये मसाले पिकं आहे. जर समजा तुम्ही आज समजा लिंबू लावला, त्याच्यानंतर लवंग लावलं, दालचिनी लावली, जायफळ लावलं, पुशमिरी लावलं, काळी मिरी वेलवर्गीय लावलं, तर हे उत्पन्न तुम्ही माड हयात असेपर्यंत जवळजवळ 80 वर्ष घेऊ शकता. त्यामुळे नामधली जी जागा आहे ती फुकट जात नाही. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला उत्पन्न जर घ्यायचं असेल, तर अशा पद्धतीने तुम्ही जर टुरिझम जर केलं तर ते होऊ शकतं. आता उदाहरणार्थ कसं, की एखाद्या नारळाला लागलेली फळं काढून विकण्यापेक्षा दाखवून त्याचे पैसे जास्त मिळतात, याला टुरिझम म्हणतात, ऍग्रो टुरिझम. तर अशा पद्धतीने सुद्धा नारळामध्ये उत्पादन आपण वाढवू शकतो. त्यामुळे आंतरपिकाने उत्पन्न, फळापासून उत्पन्न, आणि टुरिझमच्या माध्यमातून, अशा तिन्ही तिहेरी पद्धतीने तुम्ही नारळापासून उत्पन्न घेऊ शकता.
1: जे आंतरपिकं घेणं हे देखील शाश्वत शेतीसाठी उपयुक्त आहे. म्हणजेच पहिल्या 4 वर्षी जो तोटा सहन करावा लागतो शेतकऱ्याला, तो सहन करावा लागणार नाही, तो तिकडे भरून निघेला. सर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केलास तर सिंधुदुर्ग जिल्हा नारळ पिकासाठी कसा योग्य आहे, आणि त्याचा शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने फायदा करून घ्यायला हवा?
0: बघा, नारळ पहिलं सांगितलं बागायती आहे, हे बागायती पीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पावसाच्या पाण्यावर गेली 5 महिने किंवा 6 महिने ती जगतोय. त्याच्यानंतर लागणारं मुबलक पाणी सिंधुदुर्गात सगळीकडे आहे. इथं नद्या आहेत, तलाव आहेत, धरणं आहेत, ओढे आहेत, याचा वापर होऊ शकतो. डोंगर उतर सोडला तर जेवढी जमीन सपाट आहे किंवा भात शेतीची आहे, अशा ठिकाणी तुम्ही जर नारळ पीक लावलं तर दर महिन्याला उत्पन्न मिळणार, हा महत्वाचा मुद्दा. आता बघा, भात शेती आपण केली 4 महिन्यानंतर एक पीक आलं, पण नारळ जर लागवड केली तर दर महिन्याला एक पीक मिळणार आपल्याला, आणि हा प्लस असतो. आणि त्याच्यामुळे तुम्ही नारळ शेती सिंधुदुर्गात करू शकताय. नुसतं सिंधुदुर्गात नाही, अख्ख्या महाराष्ट्रात करू शकताय. कारण सगळ्यात पहिली गोष्ट आता बघाल तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी कुठेही तुम्ही जावा, नारळ लागवड केलेली आहे, आणि नारळ लागवड होते. आमच्या नर्सरीच्या माध्यमातून दरवर्षी 80,000 ते 1,00,000 नारळ मध्य महाराष्ट्र विदर्भात दरवर्षी लागवड केली जाते. एक शेतकरी 5-5 हजाराची लागवड करतो. कारण काय, इतर पिकापेक्षा नारळ लागवड करणं सोपं आहे, आणि इतर पिकापेक्षा उत्पन्न नारळाचं जास्त आहे, त्यामुळे ते सोयीस्कर पडतं. त्यामुळे कोकणातही लागवड करू शकताय, महाराष्ट्रातही करू शकताय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, कोकणाला लागणारं वातावरण, त्याच्यामध्ये ह्युमिडिटी आहे, ही उत्तम नारळाला चालते. पाणी आहे, मुबलक चालतं, जमीन आहे, शाश्वत चालते. ह्याच्यामुळे की नाही, नारळ लागवड कोकणात करणंही आणि अख्ख्या महाराष्ट्रात करणं सोपं आणि सोयीस्कर आहे.
1: नारळ पिकाला प्रोत्साहन मिळावं यासाठी सरकारकडून काय योजना आखल्या जातात?
0: हा, सरकारकडून खूप योजना आहेत. आता सरकारकडून योजनामध्ये पहिली सगळी योजना काय आहे, तर 100% अनुदानमध्ये भाऊसाहेब फोंडकर योजना. आता ही योजना काय नेमकं काम करते, तर जवळजवळ भाऊसाहेब फोंडकर योजना जी आहे, यामध्ये तुम्ही 10 गुंठ्यापासून 10 हेक्टरपर्यंत तुम्ही क्षेत्र लागवडीखाली आणू शकता. आता नारळाचा नुसता जर विचार केला किंवा जर फळबाग लागवडीचा विचार केला, तर जवळजवळ ही 2 वर्षाची रोपे नारळाची जर तुम्ही लागवड केली तर जवळजवळ 1,07,497 रुपये एका हेक्टरला नारळ लागवडीसाठी मिळतात शासनाकडून. तेच जर समजा 1 वर्षाचं बाणावली लावलं तर 84,000 मिळतात. जर समजा 1 वर्षाचं समजा नेकेड इतर झाडं कुठली नारळामध्ये व्हरायटी लावली तर जवळजवळ 70 ते 80 हजार रुपये मिळतात. आता एवढ्या पैशामध्ये तुमची नारळाची बाग एका हेक्टरची लागवड करून होते. त्यामुळे भाऊसाहेब फोंडकर योजना एक उत्तम आहे. दुसरी आहे आपल्याला बघाल तर नारळ पाम विकास योजना, याच्यामध्ये सुद्धा तुम्ही नारळ लागवड करू शकता, तुम्हाला फायदा आहे. कॉयर बोर्डाची आहे योजना, याच्यामध्ये तुम्ही नारळ लागवड करून त्यांचं दोन्ही दुहेरी फायदा घेऊ शकता. एक म्हणजे नारळ नर्सरीही करू शकताय, आणि नारळ लागवडीपासून तुम्हाला सबसिडी मिळू शकते. नारळ विकास मंडळाच्या ज्याला आपण CDB म्हणतो, म्हणजे कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड म्हणतो, तर ह्या बोर्डाच्या माध्यमातून तुम्हाला जवळजवळ 50,000 पासून 80,000 रुपये वेगवेगळ्या क्षेत्रानुसार, म्हणजे क्षेत्रामध्ये, म्हणजे थोडक्यात कसं, सिंधुदुर्गात मध्ये वेगळी आहे तर कोल्हापूरमध्ये वेगळं असेल, म्हणजे ते थोडेसे किमती पाठी तुकडे होतात, पण तुम्हाला निव्वळ फायदा मिळतो. आणि जवळजवळ एक जर तुम्ही म्हणा विम्याच्या बाबतीत बोलाल तर नारळाला 1 ते 7 वर्ष किंवा 1 ते 15 वर्षापर्यंत विमा मिळतो, आणि 15 वर्षापासून 60 वर्षापर्यंत वेगळा विमा मिळतो. जर तुम्ही

0: चार ते 15 मध्ये जर समजा विमा योजना केली तर तुम्हाला 900 रुपये प्रति झाड मिळतात आणि 16 ते 50 60 वर्षापर्यंत जवळजवळ 1750 पर्यंत तुम्हाला विम्याचा फायदा होतो. त्यामुळे नारळासाठी विमा योजना आहे, नारळ लागवडीसाठी फलोद्यान योजना आहे, नारळासाठी तुम्हाला नर्सरी करण्यासाठी योजना आहेत, अशा शासनाच्या भरपूर योजना आहेत. फक्त शेतकऱ्यांनी त्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे. होऊ शकतो
1: बरोबर. एकंदर शेतकऱ्यांनी या योजनांचा फायदा घेऊन आपलं उत्पन्न कसं वाढवता येईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
0: बरोबर.
2: श्रोते हो, आत्ताच आपण नारळ आंबा काजू लागवड आणि व्यवस्थापन याविषयी विनायक ठाकूर यांच्याशी सचिन दर्पे यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला ऐकलात. सादर करते होते डॉक्टर दीपक ठमके.
3: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचलित वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
4: वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांची सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
3: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 9607174883.
2: ऐकूया आशा भोसले आणि वर्षा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं.

ना तर जरूर ऐका। नारळ, आंबा आणि काजू पिकांची लागवड आणि व्यवस्थापन याविषयी कृषी तंत्र निकेतन देवगडचे प्राध्यापक विनायक ठाकूर यांची सचिन दर्पे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत। गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: लहान वयातच आहिलाबाईंच्या व्यक्तिमत्वात अनेक मोठे गुण दिसून येत होते. अखंड शिवभक्ती आणि धर्मपरायणता, करारी जबाब, धाडशी, करुणा आणि सेवाभावी, बुद्धिमत्ता आणि चातुराई. लहान वयातच निर्णय घेण्याची क्षमता आणि बुद्धिमत्ता त्यांच्याकडे होतीच.
2: श्रोते हो, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त लोकमातेची जीवनगाथा नवलराज काळे यांच्याशी संजीवनी पालयेकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला अवश्य ऐका. शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 सादर करते डॉक्टर दीपक ठमके. तेव्हा नक्की ऐका FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर.
3: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया माधुरी पुरंदरे आणि सहकारी यांनी गायलेली शाहीर बापूसाहेब गरळ यांची रचना. संगीत आहे राम कदम यांचं.

0: श्रोतेहो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल. दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत, सुगम संगीत. तेव्हा श्रोतेहो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप.
1: रसिक, लोकसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया प्रल्हाद शिंदे आणि सहकारी यांनी गायलेली दामोदर शिरवाळे यांची रचना. संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

रसिक हो या बरोबर लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. संध्याकाळचे 6:25 होत आहेत. जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. श्रोते हो, उद्या गुरुवार दिनांक 28 मे 2024 आमची प्रसारण सभा सुरू होईल 5:51. सुरुवातीला संकेत धून, प्रसारण उद्घोषणा आणि विशेष समन्वयित इतर कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आपण ऐकू शकाल. त्यानंतर 9 ते 5 विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 3 प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. सायंकाळी 5 आमच्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचे कार्यक्रम ऐकू शकाल. सुरुवातीला

0: रात्री 11:10 मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान 9 ते 10 या वेळेत विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. तर श्रोते हो युती उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूया आजचा सुविचार. शांत मन हेच खरं सामर्थ्य आहे. याचा अर्थ जेव्हा मन शांत आणि स्थिर असतं तेव्हा आपण योग्य निर्णय घेऊ शकतो, अडचणींना घाबरत नाही आणि चुकांमधून शिकू शकतो. राग, भीती, घाई यामुळे विचार गोंधळतात, पण शांत मनामुळे स्पष्ट विचार, योग्य कृती करता येते. म्हणून खरी ताकद शरीरात नाही तर मनाच्या शांततेत असते.
1: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्ती संगीताचा मंगल सोहळा जिथं सुरांमधून भेटतो देव. भक्ती संगीत जरूर ऐका सायंकाळी 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM band 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: शेतकरी मित्र हो, यावर्षी फळपिकांची लागवड करायची आहे ना, तर जरूर ऐका. नारळ, आंबा आणि काजू पिकांची लागवड आणि व्यवस्थापन याविषयी कृषी तंत्र निकेतन देवगडचे प्राध्यापक विनायक ठाकूर यांची सचिन दर्पे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा
3: आपण ऐकणार आहोत. गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30
2: आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM band 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
4: लहान वयातच अहिल्याबाईंच्या व्यक्तिमत्वात अनेक मोठे गुण दिसून येत होते. अखंड शिवभक्ती आणि धर्मपरायणता, करारी जबाब, धाडशी, करुणा आणि सेवाभावी, बुद्धिमत्ता आणि चातुराई, लहान वयातच निर्णय घेण्याची क्षमता आणि बुद्धिमत्ता त्यांच्याकडे होतीच.
5: श्रोते हो, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त लोकमातेची जीवनगाथा नवलराज काळे यांच्याशी संजीवनी पालेकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला अवश्य ऐका. शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 सादर करते डॉक्टर दीपक ठमके. तेव्हा नक्की ऐका FM band 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
1: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्ती संगीताचा मंगल सोहळा जिथं सुरांमधून भेटतो देव. भक्ती संगीत जरूर ऐका सायंकाळी 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM band 103.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
0: आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. FM band 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. संध्याकाळचे 6:30 होत आहेत. आनंद घेऊया भक्ती संगीताचा. ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला संत ज्ञानेश्वरांचा अभंग. संगीत आहे राम फाटक यांचं.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
3: श्रोते हो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत, सुगम संगीत. तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप.
4: शेतकरी मित्र हो, या वर्षी फळपिकांची लागवड करायची आहे ना, तर जरूर ऐका. नारळ, आंबा आणि काजू पिकांची लागवड आणि व्यवस्थापन याविषयी कृषी तंत्र निकेतन देवगडचे प्राध्यापक विनायक ठाकूर यांची सचिन दर्पे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत. गुरुवार दिनांक 28 May 2026 रोजी सायंकाळी 5:30 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
5: रसिको, आपण ऐकत आहोत भक्ती संगीत आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेली संजय चुरमुले यांची रचना, संगीत आहे मानसिंग जवीर यांचं.

0: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दि कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
1: वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांची सामंजस्य करार व नोकरीकरिता मार्गदर्शन.
0: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.
2: श्रोते हो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत, सुगम संगीत. तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप.
3: लहान वयातच आहिलाबाईंच्या व्यक्तिमत्वात अनेक मोठे गुण दिसून येत होते. अखंड शिवभक्ती आणि धर्मपरायणता, करारी जबाब, धाडसी, करुणा आणि सेवाभावी, बुद्धिमत्ता आणि चातुराई. लहान वयातच निर्णय घेण्याची क्षमता आणि बुद्धिमत्ता त्यांच्याकडे होतीच.
2: श्रोते हो, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त लोकमातेची जीवनगाथा नवलराज काळे यांच्याशी संजीवनी पालेकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला अवश्य ऐका. शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 सादर करते डॉक्टर दीपक ठमके. तेव्हा नक्की ऐका FM 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप.
4: शेतकरी मित्र हो, या वर्षी फळपिकांची लागवड करायची आहे ना, तर जरूर ऐका. नारळ, आंबा आणि काजू पिकांची लागवड आणि व्यवस्थापन याविषयी कृषी तंत्र निकेतन देवगडचे प्राध्यापक विनायक ठाकूर यांची सचिन दर्पे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत. गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर.
5: आता ऐकूया अजित कडकडे यांनी गायलेला संत नामदेवांचा अभंग, संगीत आहे केदार प्रभाकर यांचं.

0: कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
1: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांशी सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
0: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.
2: लहान वयातच अहिल्याबाईंच्या व्यक्तिमत्वात अनेक मोठे गुण दिसून येत होते. अखंड शिवभक्ती आणि धर्मपरायणता, करारी जबाब, धाडशी, करुणा आणि सेवाभावी, बुद्धिमत्ता आणि चातुराई. लहान वयातच निर्णय घेण्याची क्षमता आणि बुद्धिमत्ता त्यांच्याकडे होतीच.
3: श्रोते हो, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त लोकमातेची जीवनगाथा नवलराज काळे यांच्याशी संजीवनी पालेकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला अवश्य ऐका. शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 सादर करते डॉक्टर दीपक ठमके. तेव्हा नक्की ऐका FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
4: कार्यक्रमात शेवटी ऐकूया शाहीर सापळे आणि सहकारी यांनी गायलेली चको राजगावकर यांची देशभक्तीपर रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

याबरोबर भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. आता ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आणि त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 आपण ऐकू शकाल मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. दरम्यान 9 ते 10 यावेळी विविध भारतीचे प्रसारण आपण ऐकू शकाल. आता ऐकूया काही जाहिराती आणि संदेश.

क्रीडा पत्रिकेचा कार्यक्रम क्रीडा विश्व आपण ऐकत होता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. यानंतरची आमची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.

0: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
1: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.

0: आकाशवाणी मुंबई आशुतोष सावे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल 10 दिवसात तोडगा निघेल अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी CBI पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल येत्या 10 दिवसात तोडगा निघेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नासहित विविध प्रश्नांबाबत आज नवी दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते. कांद्याचे दर स्थिर राहावे याकरता उपाययोजना सुचवल्या आहेत. याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे. कांद्याचा हमी भाव 1,580 प्रति क्विंटल करण्याचा निर्णय काल झाला. भाव अजून वाढवण्याची मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. नाफेड आणि NCCF कांद्याची 2 लाखाऐवजी 10 लाख टन खरेदी करणं तसंच अतिरिक्त निर्यात कर लावण्याच्या मागणीबाबतही केंद्र सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: 2 लाख टनाच्या ऐवजी 10 लाख टन खरेदी ही NCCF आणि नाफेडनी करावी, त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत, त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे.
0: कांद्याची खरेदी तातडीनं सुरू करावी आणि कांद्यासाठी स्थिर आणि दीर्घकालीन धोरण आखावं अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तसंच राज्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन उपस्थित होते. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक PDS योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव देखील आजच्या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक PDSमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारींवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांना निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे. त्यात आंतरराज्य वाहतुकीचा खर्च, शिधावाटप दुकानदारांचा नफा इत्यादींचा समावेश आहे. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. SIRचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वांचा विचार करून SIR कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 16 आणि नागपूरच्या 1 जागेसाठीची पोटनिवडणूक अशा सर्व 17 जागा महाविकास आघाडी लढवणार आहे. यासाठी जागा वाटपाची प्राथमिक चर्चा आज टिळक भवनामध्ये झाली. 2 दिवसात पुन्हा एक बैठक घेऊ आणि सर्वसंमतीनं जागा वाटपाचा निर्णय जाहीर करू असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. मव्यामध्ये जागा वाटपावरून कोणताही विसंवाद अथवा तिढा नाही तर सुसंवाद आहे, मात्र सत्ताधारी महायुतीत जागा वाटपावरून धुसफूस सुरू आहे असं ते म्हणाले. आजच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. बकरी ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र प्राणी संवर्धन सुधारित 1995 कायद्याचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेनं अधिकृत केलेल्या कत्तलखान्यांमध्येच शासनानं परवानगी दिलेल्या जनावरांची कुर्बानी करण्याचे निर्देशही प्रशासनानं दिले आहेत. बकरी ईद निमित्त राज्यात उद्या सार्वत्रिक सुट्टी जाहीर झाली असून मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारही बंद राहतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली आहे. नवी दिल्ली शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस शहा अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले तर तेजस शहा यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम

0: राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. मनोज शिरूर याला आज न्यायालयात हजर केलं असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सीबीआयनं केली आहे. गेल्या वर्षीच्या एमएचसीईटी परीक्षेबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. कृषी, अभियांत्रिकी, औषध निर्माण यासारख्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असा आरोप प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्यानं आज मुंबईत केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. 10वी 12वीच्या परीक्षेत कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत 100 किंवा त्यांच्या जवळपास पर्सेंटाईल मिळाल्याचा दावा या प्रवक्त्यानं केला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथे होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथे आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिनानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या एचएस प्रणोयनं इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीवर 10-21 21-12 21-18 अशी चुरशीच्या 3 गेम्समध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत प्रणोय 35 तर ख्रिस्ती 5व्या स्थानावर आहेत. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आज दुसऱ्या एका सामन्यात सिंगापूरच्या किन यू लोहकडून के श्रीकांत 22-20 19-21 21-17 असा पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामनाही आज होत आहे. महिला एकेरीत मालविका बनसोडला तैवानच्या सियांग टीमकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला तनिषा क्रॅस्टो या जोडीनं मलेशियाई जोडीला 3 गेम्समध्ये हरवत दुसरी फेरी गाठली. गेल्या 24 तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट झाली तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4ही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल 10 दिवसात तोडगा निघेल अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यानं निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पंढरपूरवारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही आमचं प्रसारण उपलब्ध आहे. सायंकाळचे 7:50 होत आहेत.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के ओटीटी प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.

0: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे। विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे।
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था।
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे। इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे।
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका। FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आप

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान याविषयी एक विशेष रूपक. लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
1: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथ संग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
0: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.
2: श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर गांधी वंदना।

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला एक अत्यंत नैसर्गिक, सामान्य आणि तिच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाचा भाग आहे. मात्र आजही आपल्या समाजात या विषयावर उघडपणे बोलताना संकोच केला जातो. अनेक समज, गैरसमज, अंधश्रद्धा आणि पाळीदरम्यान स्वच्छतेचा अभाव यामुळे अनेक महिलांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतं. याच अनुषंगानं दरवर्षी 28 मे रोजी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा केला जातो. मासिक पाळी स्वच्छता दिनाचा संदेश घराघरात पोहोचवण्यासाठी कार्य करणाऱ्या क्षितिज संस्थेच्या संस्थापक स्नेहल चौधरी कदम यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: स्नेहल मॅडम, हे तर आपल्याला माहितच आहे की 28 मे म्हणजेच उद्या आपण जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा करतोय, तर यामागचा उद्देश काय आहे आणि पाळी दरम्यान महिलांनी मुलींनी आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी कशी घेतली पाहिजे?
2: नमस्कार. सर्वप्रथम तर आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिनाच्या तुम्हाला खूप खूप खूप शुभेच्छा. 28 मे हाच का बरं आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो, तर त्यामागे असं कारण आहे. 28 म्हणजे 28 दिवसांचं चक्र, मासिक पाळी चक्र, आणि मे महिना म्हणजे 5 दिवस, म्हणजे 5वा महिना येतो म्हणून 5 दिवस मासिक पाळीचे. ह्या अनुषंगाने त्यांनी 28 मे हा आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि या मागचा मुख्य उद्देश म्हणजे मासिक पाळीबाबत समाजात असलेली जी काही लाज आहे, भीती आहे, गैरसमज, आणि हे मौन आपण सोडून म्हणजे प्रत्येक मुलगी महिलेला सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि स्वच्छ पद्धतीने मासिक पाळी व्यवस्थापन करता यावं यासाठी ही जनजागृती आहे. आणि आजही अनेक ठिकाणी आपण जर बघितलंय मासिक पाळीविषयी गुगलवर असेल, इंस्टाग्रामवर असेल, खूप रील्स आणि माहिती उपलब्ध आहे, पण ती खरंच वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य माहिती आहे का मुलींना, हे खूप महत्वाचं आहे. त्या निमित्ताने ही पूर्ण वैज्ञानिक माहिती आणि योग्य माहिती मुलींपर्यंत पोहोचावी त्यासाठी हा दिवस विशेषतः साजरा केला जातो. अजूनही म्हणजे असं आपण बघितलं तर शाळांमध्ये असेल, महाविद्यालयांमध्ये असेल, स्वच्छतागृहे आहे किंवा सॅनिटरी पॅड्स आहे, डिस्पोजेबलची सुविधाही नसतात आजही, त्यामुळे अनेक मुली शाळांमध्ये येऊ बघत नाहीत किंवा त्यांना मानसिक ताणतणावातून जावं लागतं किंवा मूड स्विंग्स कसे मॅनेज करायला हवे. आणि मासिक पाळी म्हणजे फक्त मासिक पाळी किशोरवयीन मुलींचंच नाही तर रजोनिवृत्ती हा त्यातला अत्यंत महत्वाचा पार्ट आहे, तर त्याला पण आजही आपण तेवढं सिरियसली घेत नाही. तर या मासिक पाळी दिनाच्या निमित्ताने का होईना त्या विषयावर आपण आवर्जून चर्चा करतो, विविध संदेश देतो. हल्ली आपण बघतोय की कापड वापरल्या जायचे किंवा सॅनिटरी पॅड्स, मेन्स्ट्रुअल कप, टॅम्पॉन्स, पिरियड पॅन्ट अशा अनेक गोष्टी बाजारांमध्ये उपलब्ध आहेत, पण ती कुठली पण तुम्ही शोषके वापरत असाल ती प्रत्येक 4 ते 5 तासांच्या दरम्यान ही बदलल्या गेलीच पाहिजे. आपला रक्तस्राव कसा आहे, त्यात रंगामध्ये कसे बदल होत आहेत, ह्याकडे आपण आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे. आणि कुठे ॲबनॉर्मल आपल्याला वाटलं तर लगेच आपण गायनेकोलॉजिस्टला किंवा कुठल्याही आपल्या डॉक्टर्सला संपर्क करणं अत्यंत आवश्यक असतं. आणि त्याच्यासोबतच महत्वाची आहे जननेंद्रियांची स्वच्छता. अगदी नॉर्मल पाणीने आपण 2-3 वेळा तरी दिवसातनं स्वच्छ जननेंद्रिय केली पाहिजे. अगदी आपण युरिनला जरी जातोच, लघवीला जरी जातो, त्याच्यानंतर अगदी फक्त स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून काढायचं आहे. बरेच जण असं म्हणतात की कापड वापरायला पाहिजे किंवा नाही वापरायला पाहिजे. आपण कापड वापरू शकतो, पण कापड वापरणे बिलकुल चुकीचं नाही आहे, खूप चांगली गोष्ट आहे. फक्त आपण कुठलंही प्रॉडक्ट वापरत असू तर ते त्याचं हायजीन मॅनेजमेंट होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ते प्रत्येक 4 ते 5 तासामध्ये बदलणं असेल किंवा कापड वापरत असू तर पूर्णपणे कोरडा होणं असेल,
1: स्वच्छतेची काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि समजा मासिक पाळी दरम्यान आपण स्वच्छता पाळली नाही किंवा अस्वच्छतेमुळे महिलांना कोणकोणत्या आजारांचा किंवा संसर्गाचा धोका,
2: आपण जर स्वच्छता ही पाळली नाही त्याच्यामुळे अनेक आपल्याला गंभीर आजारही होऊ शकतात. त्याच्यामध्ये बेसिक म्हणजे आपण जर बघितलं ना UTI, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन जर आपण म्हणत असू ना, ते सर्रास महिलांमध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणजे लघवीच्या जागी जळजळ होणे असेल, त्याच्यामध्ये इरिटेशन होणं असेल, लालसरपणा येणं असेल, हे होतं. किंवा बुरशीजन्य संसर्ग म्हणजे फंगल इन्फेक्शन, ज्याच्यामध्ये खाज, लालसरपणा, हे होतं. किंवा बरेचदा पांढरं पाणी आपल्याला मासिक पाळीच्या दरम्यान आधी किंवा नंतरही जातं, तर त्याच्यामध्ये जर एखादा कुठला तुम्हाला असा घटक आढळत असेल की म्हणजे हिरवट पदार्थ असेल, पिवळट पदार्थ असेल, किंवा तुम्हाला पांढरं पाणी इतक्या प्रमाणात जात आहे की तुमचं पेटीकोट किंवा पॅन्ट ओली होत आहे, किंवा ते जाताना तुम्हाला जळजळ होत आहे, हात सुटत आहे, मग तेव्हा आपल्याला डॉक्टरांना संपर्क करणे हे अत्यंत आवश्यक असतं. किंवा कधी कधी फिशी मेल येतो त्याच्यामध्ये, तेव्हाही आपण डॉक्टरांना सांगायला पाहिजे ही गोष्ट. त्याच्यानंतर प्रजनन मार्गातील संसर्ग जो आरटीए त्याला आपण म्हणतो, म्हणजे गर्भाशय किंवा गर्भाशयाच्या मुखांमध्ये येणारी फंगल इन्फेक्शन असेल, ती अस्वच्छता न पाळल्यामुळेच होतं. अजून असतं की आपण वारंवार जर पॅड किंवा कापड बदलले नाही, आता आपण ग्रामीण भागात जर बघितलं ना तर अजूनही इव्हन काही शहरी भागांमध्ये पण मुलींना पॅड चेंज करायला जागाच नाहीये. अनेक मुली शाळा सोडून देत आहेत मासिक पाळीच्या दरम्यानी, कारण त्यांना पॅड चेंज करायला जागा नाहीये. तिथे स्वच्छता राखण्यासाठी त्यांना पाण्याची सोय नाही आहे. वॉशरूम स्वच्छता गृह जरी असली तरी मग त्यांना कुठेतरी दाराला कडी नसते किंवा सेफ स्पेस नाही आहे त्यांच्यासाठी. मग अशा वेळेस मुली दिवस दिवसभर तेच एकच पॅड वापरतात. अनेक महिला ज्या आहेत त्या शेतांमध्ये काम करणाऱ्या महिला असतात. आम्ही म्हणजे छत्तीसगड साईडला गेलो तिथे जर बघितलं, महिला फ्रीली ब्लीड करतात, म्हणजे कुठलंही अंतर्वस्त्र ते वापरत नाही किंवा पॅडही वापरत नाही. आपण इव्हन ऑफिसेसमध्ये जरी आपण विचार केला तरी बरेचदा आपण दिवस दिवसभर तेच पॅड वापरतो. त्यामुळे पण रॅश येणं असेल, पुरळ येणं असेल, त्वचेमध्ये आग झाल्यासारखं वाटतं, हे आजार होऊ शकतात. किंवा टॉक्सिक शॉक सिंड्रोम, म्हणजे टीएसएस ज्याला आपण म्हणतो, म्हणजे बरेचदा आपण टॅम्पॉन सारखे ज्या गोष्टी आहेत आपण शरीराच्या आतमध्ये टाकतो, तेव्हा पण जर आपण ते वारंवार चेंज केले नाही म्हणा, किंवा त्या टॅम्पॉन्सला कुठेतरी काही इन्फेक्शन ऑलरेडी असेल आणि ते पण अशा पद्धतीने आपण आतमध्ये इन्सर्ट करत असू कप किंवा टॅम्पॉन्स असेल, तर त्यांनी पण आपल्या शरीराला 100% धोका आहे. तर अशा वेळेस स्वच्छता बाळगणे हे सगळ्यात मोठं आपल्या हाती आहे असं मला वाटतं.
1: तुम्ही जे मुद्दे सांगितलेले आहेत, स्वच्छता किती महत्वाची आहे किंवा पॅड किंवा कापड आपण जेव्हा वापरतो तर ते वापरताना कुठली काळजी घेतली पाहिजे.
2: सर्वप्रथम तर मी म्हणेल की कापड वापरणं अगदी सुरक्षित आहे. आजकाल बाजारामध्ये पॅड्स आहे, कप, टॅम्पॉन्स, म्हणजे परत वापरणारे आपण पिरियड पॅन्ट आपण म्हणू शकतो, डिस्पोजेबल पिरियड पॅन्ट, सगळेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि हे प्रत्येकाला फ्रीडम आहे तुम्हाला काय वापरायचं. वी कॅनॉट फोर्स एनीवन की तुम्ही कपच वापरा, कारण आपण तो रियुजेबल आहे म्हणून. कारण आजही आपल्या ग्रामीण भागामध्ये स्पेशली भारतामध्ये जर परिस्थिती बघितली, ती महिला दिवसाला 30 रुपये रोजदानी ती महिला कुठेतरी जाते, ती पैसे कमावून येते. आणि अशा वेळेस आपण तिला फोर्स करू नाही शकत की तुम्ही, म्हणजे शी विल प्रिफर टू बाय फेअर अँड लव्हली टू बी ऑनेस्ट, पण ती पॅड विकत घेईल किंवा तिच्या घरचे मंडळी पण तेवढं पुरुष मंडळी एवढे सतर्क नाही राहत की त्या महिलेला ते प्रत्येक ग्रॉसरीमध्ये तिला पॅडचं पॅकेट आणून देईल. कप आणि ह्या सगळ्या गोष्टी तर थोड्या लांबणीवरच आहेत. बऱ्याच मुलींना याविषयी गैरसमज पण आहेत की आपण जर विवाहित मुली असतील तर मग त्या पॅड मेन्स्ट्रुअल कप वापरू शकत नाहीत का, पण वापरू शकतात, कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे साईजेस बाजारामध्ये उपलब्ध आहे. आणि याची संपूर्ण माहिती पण युनिसेफच्या किंवा डब्ल्यूएचओच्या हूच्या वेबसाईटवर खूप डिटेलमध्ये दिलेली आहे. तर आपला मुद्दा हा आहे की आता आपल्या भागामध्ये महिला कापड वापरतात तर कापड वापरणं सुरक्षित आहे, पण कापड जरी आपण वापरत असू तर शक्य तर तो सुती कापड असावा. महिला आजकाल ते लाल रंगाचे गरम होणारे कपडे वापरतात, किंवा आम्ही कॉलेजच्या मुलींचं बघितलंय की मुली जीन्सचे कपडे वापरतात, काय तर मग वारंवार चेंज करायची गरज नाही. असं होऊ नये. कापड वापरण्याआधी आणि झाल्यानंतर हात स्वच्छ धुणे, किंवा तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तो जेव्हा आपण सुकत घालतो तेव्हा अशा ठिकाणी सुकत घालावं की जिथे उन्हाचे म्हणजे सूर्यकिरण पोहोचतील आणि ते कम्प्लिटली निर्जंतुक होतील. कारण ग्रामीण भागांमध्ये एकतर टिनाला अडकवून ठेवतात, टिनावर ठेवतात, किंवा मागे कुठेतरी लाकडाच्या ओंक्या, म्हणजे सांगायचं झालं तर पुरुषांची त्याच्यावर नजर पडू नये अशा ठिकाणी मग त्या वाळत घालतात. मग अशा वेळेस सुकवताना बरेचसा इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणात वाढतं. किंवा कापड वापरून झाल्यानंतरही आपण ते जे स्टोअर करून ठेवतो ना ते पण अगदी सुरक्षित ठिकाणी, जिथे पाणी पोहोचणार नाही, मॉइश्चर असणार नाही, अशा ठिकाणी ते ठेवणे आवश्यक आहे. इव्हन मी शहरांमध्ये पॅड्स विषयी बोलेल की आपल्या बाथरूम मध्ये गिझर असतात आणि गिझरमुळे पण वाफ होते आणि त्याच्यामुळे पण मॉइश्चरमुळे पण अनेक ठिकाणी आम्ही बघितलं की पॅडमध्ये इन्फेक्शन क्रिएट होतं. ही काळजी घेणं आपल्याला पण खूप आवश्यक आहे की पण जिथे गिझर आहे त्या बाथरूम मध्ये ठिकाणी शक्यतो आपण पॅड स्टोअर करून ठेवू नये.
1: आमचा पुढचा प्रश्न हा आहे की मासिक पाळीच्या दिवसात होणाऱ्या शारीरिक वेदना आणि मूड स्विंग्स याकडे कसं पाहावं, या दिवसात योग्य आहाराची काय भूमिका असते.
2: नक्कीच, मासिक पाळीच्या दरम्यान प्रत्येकाला वेगवेगळ्या वेदना किंवा मूड स्विंग्स हे सगळं होऊ शकतात. मग त्याच्यामध्ये कोणाला पोटदुखी, कंबरदुखी, थकवा, कधी चिडचिड, मूड स्विंग्स, डोकेदुखी असे वेगवेगळे लक्षणं त्याच्यामध्ये राहू शकतात. पण ही लक्षणं इतक्या जास्त प्रमाणात आहे की तुम्हाला ते सहनच होत नाही आहे, तेव्हा तुम्हाला डॉक्टरला संपर्क करणं हे आवश्यक असतं. मग त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की घरगुती काही उपाय असतात, आणि ग्रीन टी म्हणतो किंवा अद्रक पाण्यामध्ये जर थोडंसं बॉईल करून ते पाणी पिलं तर त्यांनी आपल्याला ओटी पोटाला थोडा आराम मिळू शकतो. किंवा गरम पाणी एखाद्या बॉटलमध्ये घेऊन त्याला सुती कपड धुंडाळून त्यांनी जर शेक घेतला त्यांनी पण हलकासं व्यवस्थित होतो. किंवा पायामध्ये गोळे तळण हा प्रकार असेल तर थोडं गरम पाणी त्याच्यात मीठ टाकून पाय बुडवून ठेवले की त्यांनी पण बरं वाटतं. किंवा असं म्हणतात इन्स्ट्रुमेंटल म्युझिक इज द बेस्ट थेरपी, तर हे पण आपल्याला करता येईल. आयर्नयुक्त पदार्थ आपण जास्तीत जास्त खावे, मग त्याच्यामध्ये कॅल्शियमसाठी दूध असेल, फळं असेल, डाळी भाज्या ह्या घ्यायच्या आणि भरपूर प्रमाणात पाणी प्यायचं आहे. भरपूर प्रमाणात जर पाणी पिलं ना तर आमचा असा अनुभव आहे की ज्या क्रॅम्स आपल्याला येतात ना किंवा रक्त किंवा क्लॉटिंग बरेच जातं अशा वेळेस आपल्याला खूप दुखायला लागतं ओटेपोटामध्ये, ते खूप कमी होतं. ह्या काळामध्ये आहाराविषयी मला एक सांगायला आवडेल की कॉफीनयुक्त पदार्थ म्हणजे कॉफी असेल ते योग्यदोर टाळावे. तर कॅफिन काय करतं की शरीरातलं लोह शोषून घेत आणि लोह शोषून घेतल्यामुळे आपल्याला थकवा येणं असेल, घेरी येणं असेल, अशक्तपणा वाटणं हे गोष्टी होऊ शकतात. आणि वरून जे आपण मीठ घेतो आहे मिठाचं प्रमाणही कमी घ्यायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी मासिक पाळी दरम्यान मुलींना लोणच्याला स्पर्श करू नका, पापडांना स्पर्श करू नका, ते खराब होतात. हे कारण सांगितलं जातं. त्याच्यामध्ये काय कारण की ह्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं आणि मग ते खाल्ल्यामुळे आपल्याला कुठेतरी त्रास होऊ शकतो जास्त मिठामुळे. तर मग ते शक्यतोवर आपण वरचं जे मीठ आपण घेतो ते शक्यतोवर टाळावं.
1: नेहा मॅडम, आपण आज मासिक पाळी स्वच्छता दिनाविषयी बोलत आहोत, पण एक मुद्दा असा आहे जो आपल्या समाजात आजही चर्चेला जात नाही की पुरुष मंडळींचा यात कितपत सहभाग असावा.
2: अगदीच, मी तर म्हणेल 100% जबाबदारी ही पुरुषांची आहे. कारण जसं अंशु गुप्ता पण म्हणतात की इट्स नॉट अ विमेन इश्यू, इट्स अ ह्युमन इश्यू. जे आपण जर बघितलं की मासिक पाळी हा विषय वर्षानुवर्षांपासून आपण फक्त कुजबुजला जातो आहे. यावर्षी मला सांगायला आवडेल की आम्ही ना ती थीमच ही ठेवली की मेन फॉर मेन्स्ट्रुएशन, म्हणजे पुरुषांचा सहभाग यामध्ये किती महत्वाचा आहे. तर मग त्याच्यामध्ये आम्हाला अनेक आर्टिकल्स आले, त्याच्यातनं आम्हालाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. समजा पुरुषांना पाळी आली असती, हा एक आम्ही विषय ठेवला, त्याच्यात खूप छान गमतीदार काही आणि खूप महत्वाच्या गोष्टी आल्यात की पुरुषांना खरंच पाळी आली असती तर आज सॅनिटरी नॅपकिन्स हे काळ्या पिशवींमध्ये बांधून दिले गेले असते का, किंवा आज आपण जर हा विषय कुजबुजून बोलतो.

0: तर ते घरकामात आपल्याला मदत करू शकतात. किंवा सगळ्यात महत्वाचा विषय तर पहिले पाळीविषयी आदर आणि बोलले गेलं पाहिजे. म्हणजे पाळी म्हणजे काय फक्त स्वच्छता आणि हे नाही, इट्स अ इश्यू ऑफ डिग्निटी असतो. तो खूप अत्यंत महत्वाचा विषय आहे. किंवा ते आपल्याला सॅनिटरी नॅपकिन्स आणून देऊ शकतात, त्याच्यामध्ये कुठलीही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही आहे. मी म्हणेल की कोणतीही मुलीला जेव्हा पाळी येणार असेल ना, तेव्हा त्याच्या आधी तुम्ही तिला पहिली पाळी येण्याआधीच तुमच्या घरातले जेवढेही व्यक्ती असतील, पुरुष मंडळी असतील, तिचा भाऊ असेल, वडील असेल, तर सगळ्यात महत्वाची भूमिका ही घरून येणारी भूमिका. म्हणजे घरूनच जर मुलीला ते नॉर्मल वाटायला लागलं ना, मग ती बाहेर वावरताना अगदी तिला काही यामध्ये भीती वाटणार नाही. इव्हन सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रत्येक शाळांमध्ये पिंक रूम किंवा आनंदी रूम ह्या बनल्या गेल्या पाहिजे. त्याच्यामध्ये काय कारण की आपण जसं मगाशी बोललो की त्याच्यामध्ये मग स्वच्छ शौचालय असायला पाहिजे, पाण्याची सोय 24 तास असायला पाहिजे, तिथे पॅड वेंडिंग मशीन, डिस्पोजेबल मशीन ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे. मग आरामासाठी त्यांना कधी गरज पडली किंवा लायब्ररी, ह्या सगळ्या सोयीयुक्त ती खोली तिथे असणं आवश्यक आहे. मग हे फक्त शाळा महाविद्यालयांमध्ये नाही, प्रत्येक कार्यालयांमध्ये ही गोष्ट असणे आवश्यक आहे. जसं आपण आता हिरकणी कक्ष मॅन्डेटरी करतोय, तसं आनंदी रूम पण मॅन्डेटरी व्हायलाच पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयाने तो निकाल पण दिलेला आहे. त्याच्यामुळे शाळा महाविद्यालयांमध्ये तर नक्कीच होईल. आणि माध्यमांची भूमिका पण खूप महत्वाची आहे. म्हणजे मी बघते आहे की गेल्या अनेक वर्षापासून आपण आकाशवाणीच्या माध्यमातून आहे, जनजागृती आवर्जून तुम्ही करत आहात, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे ह्या विषयावर बोललं जाणं किंवा प्रत्येक वेळेस आपण काहीतरी नवीन टॉपिक घेऊन बोलतो आहे ह्यामुळे, आणि त्यातही आम्ही दिव्यांग स्वमग्न मुली असतात त्यांच्यासाठी पण काम करतो आहे. तर त्यामध्ये आम्हाला दिसतं की त्यांची तर खूपच वेगळे चॅलेंजेस आहे. ह्या मुलींना जे आहे अगदी म्हणजे त्यांना अगदी डिग्निटीला धरून, म्हणजे त्यांची काळजी घेताना, म्हणजे ते जे त्यांचे जे केअर टेकर राहतील, त्यांच्या म्हणजे पाळीतील त्यांच्या ज्या काही वेदना आहे किंवा भावनिक बदल हे जे होत आहे हे समजून घेणं खूप आवश्यक आहे.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव, आणि निवेदन रश्मी पाटकर.

वृत्तविशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत. माझा आभार, माझा शिवार.

0: मंडळी नमस्कार. आजच्या माझं आवार माझं शिवार ह्या कार्यक्रमात मी दिनेश अडावतकर आपलं स्वागत करतो. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 6 ज्येष्ठ शके 1948 दिनांक 27 मे 2026. मंडळी, आज हॅलो शंका समाधान आपल्या शंका निरसन करण्याचा दिवस. आज आपण भात बीजोत्पादनासाठी आवश्यक बाबी या संदर्भातील मौलिक मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. तज्ज्ञ आहेत डॉक्टर मीनाक्षी केळुसकर. सूत्रसंचालन स्वप्निता शिंदे यांनी केलेलं आहे. सादर करते रोशन जाधव. ऐकूया तर कार्यक्रम हॅलो शंका समाधान.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या शंका समाधान या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे भात बीजोत्पादनासाठी आवश्यक बाबी. आणि यासाठी आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत रायगड जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी असलेल्या प्रादेशिक कृषी संशोधन विभागातल्या कनिष्ठ वनस्पती शरीरक्रिया शास्त्रज्ञ डॉक्टर मीनाक्षी केळुसकर मॅडम. आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार मॅडम.
1: सगळ्यात आधी बियाण्यांचं काय महत्व आहे?
2: भात बीजोत्पादनासाठी बियाण्याचे अत्यंत महत्व आहे. शुद्ध बियाणं हे आपल्याला उपलब्ध होणं ही काळाची गरज आहे. भात उत्पादन ज्यावेळी चांगलं करण्याचं म्हटलं तरी शुद्ध बियाणं हे कसं तयार होईल हे आपण आधी पहिल्यांदा पाहावं लागेल. जसं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असे संत तुकाराम महाराजांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे जर आपण शुद्ध बियाणं वापरलं तर नक्कीच शुद्ध बियाण्याचं भात बीजोत्पादन हे करू शकतो. आणि ही

0: बियाणं करण्यासाठी सर्व कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, महावीज जी बियाणाची कंपनी आहे, असे सर्व आमचे सहकारी हे कार्यरत असतात आणि हे बियाणं हे योग्य जातीचे आणि शुद्ध नसेल तर उत्पादनात आपल्याला घट आढळते. म्हणून आपण शुद्ध बियाणं हे वापरलं तर त्यासाठी योग्य खत, औषध, पाणी दिलं तर त्यानुसार भाताचं उत्पन्न हे चांगलंच आपण मिळू शकतो.
1: बरं, बियाण्यांचे प्रकार कोणकोणते आहेत?
0: प्रमुखतः भात बियाण्याचे प्रकार हे पाच आहेत. पहिलं बघितलं तर मूलभूत, पैदासकार, पायाभूत, प्रमाणित आणि सत्यदर्शक हे पाच प्रकार आहेत. पहिलं बियाणं म्हणजे मूलभूत. मूलभूत हे बियाणं हे भात पैदासकार तयार करत असतो आणि हे भात पैदासकार आपलं संशोधन केंद्र त्या आपल्या अधिपत्याखाली मूलभूत बियाण्यांपासून नवीन जात तयार करतो. त्यावेळी भात पैदासकार बियाणं ज्यावेळी तयार करतो त्या मूलभूत बियाण्याचा वापर करतो. आणि ही सर्व देखरेख जी असते पेरणीपासून कापणीपर्यंत ही या भात पैदास विभागामध्ये भात पैदासकारच्या देखरेखीखाली सर्व तयार केलं जातं. आणि दुसरा जो प्रकार आहे पैदासकार बियाणं, हा पैदासकार बियाणं हे पण भात पैदास ह्या केंद्रावरच केलं जातं आणि कृषी विद्यापीठ जे संशोधन केंद्र आहेत भात संशोधन केंद्र त्यामध्ये एक भात संशोधन केंद्र कर्जत येथे आहे मुख्य आणि भात संशोधन केंद्र पनवेल येथे खारलँड म्हणजे खार जमीन मध्ये जे भात उत्पादन केलं जातं त्याचं संशोधन केलं जातं. तसेच रत्नागिरी इथे ही उपभात केंद्र आहे. असे केंद्र आहे त्या ठिकाणी भात पैदासकार बियाण्याची उत्पादन केलं जातं आणि ज्यावेळी पैदासकार बियाणं तयार करतो हे 100% शुद्ध असतं आणि ज्यावेळी आपण पॅकिंग करतो 10 किलोच्या कापडी पिशवीमध्ये आपण करतो बीज प्रक्रिया केल्यावर तर त्यावर लेबल जे लावलेलं असतं हे लेबलचा रंग हा सोनेरी असतो आणि त्या लेबलवर भात पैदासकारच्या सही असते आणि ते उगवण शक्तीची तपासणी केल्यावरच ते भात बियाणं हे विक्री केलं जातं. आणि भात पैदासकार हा पैदासकार बियाणं हे पायाभूत बियाण्यासाठी हे वापरलं जातं. आता हे पायाभूत बियाणं त्याचं बीजोत्पादन करायचं म्हटलं तर जी महाबीज कंपनी आहे असे विविध कंपनी आहेत, कृषी विभाग आहेत, यांच्या मार्फत हे भात पायाभूत बियाणं याचा प्रोग्राम आपण शेतकऱ्यांच्या शेतावर घेऊ शकतो आणि त्याच्यासाठी जे लागणारं शुद्ध बियाणं आहे हे भात पैदासकारांकडनं ते घेतले जातं पैदासकार बियाणं आणि त्यानुसार पायाभूत बियाणं हे जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी पुणे ह्या आपल्या डिव्हिजनसाठी कोकणसाठी आहे जे पुण्याला त्याचं मुख्यालय आहे आणि त्याचं वरचीचं मुख्यालय हे अकोला इथे आहे तर त्याच्या देखरेखीखाली त्यांचा अधिकारी कृषी अधिकारी येतात. पेरणीपासून कापणीपर्यंत ही पूर्ण देखरेख ही पायाभूतची होत असते. आता पायाभूत बियाणं म्हटलं तरी आपण केंद्रावर पण होऊ शकतो आपलं संशोधन, तसेच शेतकऱ्याच्या शेतावरही होऊ शकतो. ते पण महावीज जी कंपनी आपली आहे ना तर त्यांच्या मार्फत शेतकऱ्यांच्या शेतावर घेतलं जातं पण यंत्रणा ही एकच असते जिल्हा बीज प्रमाणीकरण पुणे त्यांच्या देखरेखीखाली. मग त्यांना तो पॉवर दिलेली असते की ते शुद्ध बियाणं करण्यासाठी काय काय प्रोसिजर करावे लागतात आणि जर त्यांचा रिझल्ट नापास झाला तर ते रिजेक्ट पण करू शकतात. आणि त्यानंतर प्रमाणित बियाणं आहे ते पण त्यांच्या देखरेखीखाली केलं जातं. आणि दुसरं म्हणजे सत्यदर्शक जो आहे हा जो प्रकार आहे तर कृषी विद्यापीठ, कृषी विभाग यांच्या मार्फत आपण शेतकऱ्याच्या शेतावर हे घेऊ शकतो आणि ट्रुथफुल त्याला म्हणतात तर ते बियाणं हे इझिली अवेलेबल शेतकऱ्यांना होऊ शकतो.
1: हॅलो, आजच्या शंका समाधान कार्यक्रमात आपलं स्वागत. तुमचा प्रश्न विचारा.
2: आम्हाला
0: तुम्हाला भात बियाणं कर्ज 3 हे उपलब्ध होऊ शकतं का असं विचारायचंय का? तर भात बियाणं जे कर्ज 3 आहे हे नक्कीच तुम्हाला भात बियाणं मिळू शकेल. जर तुम्हाला खरीप हंगामामध्ये भात बियाणं घ्यायचं असेल उत्पादन तर तुम्हाला 15 मे पासून भात जातीच्या सर्व कर्ज 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा ज्या विविध कर्जतल्या ज्या उत्पादित झालेले बियाणे हे नक्कीच तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं पण 15 मे पासून विक्री सुरू होईल.
2: कर्जत 3
0: जी व्हरायटी आहे ही खूप चांगली व्हरायटी आहे. जरी तुम्ही पावसात लावलात, वर्कर्स मध्ये लावलात, मळ्या शेती जरी लावलात तरी जास्तीत जास्त उत्पन्न ही येऊ शकते. हे थोडं जाड दाण्याचा प्रकार आहे, यामध्ये बोल्ड व्हरायटी आहे आणि उत्पन्न पण जास्तीत जास्त मिळू शकतं आणि जाड व्हरायटी असल्यामुळे ते जास्तीत जास्त वजनही तुम्हाला ते भरू शकतं. आणि जी लोकप्रिय व्हरायटी आमची आहे कर्जत 3 हे सर्व विभागामध्ये कर्जत तालुका म्हणा सर्व जिल्ह्यामध्ये कर्जत 3ला खूप मागणी आहे आणि त्याची भाकरी भात दोन्ही चांगलं होतं.
1: कोकणासाठी भात बियाणं नियोजन कसं केलं जातं?
0: कोकणासाठी भात बियाणं नियोजन करायचं म्हटलं तरी पूर्ण कोकणसाठी ज्यावेळी आपण लागवड भाताची करतो तर जवळपास 370,000 हेक्टरच्या आसपास तरी पूर्ण क्षेत्र हे आपण भाता ह्या पिकाखाली घेतलं जातं आणि यामध्ये पाचही जिल्हे ठाणा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जे जिल्हे आहेत तर ह्या जिल्ह्यामध्ये आपण पूर्ण भाताची लागवड ही जास्तीत जास्त केली जाते आणि त्यामध्ये रायगड जिल्हा हा टॉप मोस्ट आहे. ते भात रब्बी आणि उन्हाळी आणि पावसाळी ह्या दोन्ही हंगामामध्ये भात घेतलं जातं आणि त्यासाठी आपल्याला जे कोकणामध्ये वर्कर्स जमीन जे म्हणतो जिथे आपण कमी पाणी राहतो तिथे आणि पाणथळ जमीन त्यानुसार आपल्या संशोधन केंद्राकडनं विविध भात जाती ह्या उपलब्ध करून केले जातात आणि त्यासाठी आपल्याला हळव्या जाती ज्या आहेत ह्या 40%, नंतर निम गरव्या 40% आणि गरव्या 20% अशा भात जातीची आवश्यकता असते.
1: हॅलो,
3: नारायण लक्ष्मी गोरे, मी रायगड तालुका खालापूर मध्ये वावरलं गाव आहे.
1: आजच्या शंका समाधान कार्यक्रमात आपलं स्वागत. तुमचा प्रश्न विचारा.
3: माझी शेती आहे, तर माझ्या ते बियाणं हवंय. म्हणजे कसं आहे, पावसाळ्यामध्ये जास्त पाणी असतं आणि पाऊस झाला की कमी होतो. या शेतीसाठी कोणतं बियाणं आपल्याकडे अवेलेबल आहे
0: का? नमस्कार. भात जातीसाठी जिथे जे आपण मळे शेती जी आहे जिथे जास्त पाणी आहे तिथे तुम्ही कर्जत 2 लावू शकता, कर्जत 8 ह्या ज्या व्हरायटी आहे तर त्या व्हरायटी ज्या आहेत गरव्या तर त्या तिथे लावू शकता. तिथे तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न नक्कीच मिळू शकतो.
3: मॅडम त्याचा कालावधी कसा आहे, म्हणजे ते त्या व्हरायटीचा?
0: कर्जत 2 कर्जत 8 ह्या ज्या कालावधी जो आहे 140 ते 145 दिवस ह्या कालावधीच्या ज्या जाती आहेत त्या तुमच्या तिथे योग्य जमिनीत त्या लागू शकतात आणि लागवड करू शकून आपण तुम्ही उत्पन्न जास्त घेऊ शकता.
3: आणि त्याचं म्हणजे प्रमाण कसं आहे, म्हणजे की बाबा खताचं वगैरे कसं काय काय तिथं, म्हणजे जर मशागत करायची झाली तर?
0: आता आपण भात लागवड केलं तर जनरली आपण 150-150 किलो प्रति हेक्टर ह्या प्रमाणाप्रमाणे केलं जातं त्यामध्ये. पण त्यामध्ये युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, मिरोटा पोटॅश हे वापरलं जातं. पण तुमच्या जर गाळाची शेती असेल तर त्यात जमिनीचा उतार बघून, कारण काय होतं जमिनीचा उतार असू तर सगळं खताची मात्रा आपण दिलेली खाली वाहत येऊन तिथे त्याचा परिणामही त्याचा दुष्परिणाम असू शकतो. त्यामुळे पाण्याची लेवल ही योग्य असणे गरजेचं आहे आणि जिथे वर्कर्स असेल तिथे तुम्ही कर्जत 184 असं लावू शकता. कर्जत 3 कुठल्याही याच्यामध्ये लावू शकतो, ती पॉप्युलर व्हरायटी आहे. पण जिथे पाणी साठलेलं असतं तिथे तुम्ही 2-8 ह्या ज्या व्हरायटी आहे ह्या लावू शकता तुम्ही.
3: कर्जत 3चा कालावधी काय?
0: कर्जत 3चा जो कालावधी आहे तो 105 ते 110 दिवसापर्यंत ही अर्ली व्हरायटी आहे. आणि कर्जत 3 कुठेही लावलात, जरी तुम्ही मळे शेतीत लावलात वर्कर्स जरी लावलात तरी ती किती पाऊस पडू दे, कमी पडू दे जास्त पडू, तर ती कर्जत 3 व्हरायटी ही चांगलेच उत्पन्न देते.
3: आणि रोपावाटीचा समजा आमच्याकडे आता कोकणामध्ये कसं आणि भाजणी करतो त्याच्या पद्धतीत केलं तर चालेल का? त्याच्यावरती कर्जत 3 करायला घेतलं तर
0: ज्यावेळी रोपवाटिका बनवतो ही गादी वापरावर जर बनवली आपण तर त्यामध्ये कसं आपण लाईनने बियाणं पेरून त्याची रोपं व्यवस्थित तयार होतात आणि त्या रोपाची जी वाढ असते सुरुवातीची ही खुसखुशी होऊन त्यांची जी रोपं आहेत ती ऍक्टिव्ह असतात. आणि आपण 21 दिवसाचं रोप झालं की ते आपण लावायचं आणि त्यानंतर जे युरियाचं खत जे 2 हप्ते असतात जे लावण्याचा 1 हप्ता द्यावा 25%चा, नंतर दुसरा हप्ता जो आहे तो 15 दिवसांनी द्यावा. असं जे वेळोवेळी जे लागवड करताना खताची मात्रा ही वेळीच जर दिली तर चांगलं उत्पन्न देऊ शकतं. पण ज्यावेळी आपण खत बियाणं आणि जी औषधे आहेत म्हणजे कीड म्हणा किंवा रोग ह्याचं जर नियोजन तुम्ही केलात आणि लागवड ही वेळीच व्हायला पाहिजे, कारण जर लेट जर लावली तर तुम्हाला स्टेम बोरडचे पण हे होऊ शकतं अटॅक वगैरे. त्यामुळे लागवडीची रोप वाटिका ही सुरुवातीपासून जर नियोजन करूनच तुम्ही केलात, जर बियाणं जर शुद्ध बियाणं घेतलं तरच शुद्ध रोपं तयार होतील आणि जर ती वेळेत लावली तर ती वेळेत लावणी करून वेळच वेळी फ्लावरिंग होऊन नंतर त्याची ग्रेन फिलिंग होऊन कापणीसाठी पण योग्यच वेळी तयार होतं आणि पीक हे तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन देऊ शकतो.
3: उत्पन्नाचं कसं आहे, त्याचं गुंठ्याला कसं काय येते? कर्जत 3 जर घ्यायचं झालं तर?
0: कर्जत 3 आपण जर घेतलंय तर 30 ते 40 किलो तरी तुम्ही बियाणं वापरलं तर तुम्हाला त्याचं उत्पन्न 40 ते 50 क्विंटल घेऊ शकतो. आता आपण जर कॉम्पिटिशनमध्ये जर शेतकरी असले तर त्यामध्ये 50-60 क्विंटलच्या वरही काही शेतकऱ्यांनी ते उत्पन्न घेतलेलं आहे योग्य नियोजन करू, कारण असं कॉम्पिटिशनमध्ये जे संकल्पना ज्या आहेत कृषी विभागामार्फत तर कर्जत 3 व्हरायटीमध्ये चांगलंच त्यांनी घेतलेलं आहे. तसंच संकरित जे भात पण आहे सह्याद्री त्याचं पण 70 च्या वर क्विंटल घेतलेलं, पण उत्पादित जे प्रगतशील शेतकरी आहेत ते त्यांनी घेऊन दाखवलेलं आहे. पण पेरणीपासून कापणीपर्यंत मात्र योग्य नियोजन घ्यायला पाहिजे आपण.
3: ठीक आहे. आणखीन कोणकोणत्या व्हरायटी आपल्याकडे आहेत?
0: कर्जतच्या ज्या व्हरायटी ज्या आहेत संशोधन केंद्राच्या, त्यामध्ये कर्जत दोन आहे.

0: हे आड आहे आपण म्हणजे मयशती किंवा गरव्या, त्यानंतर आपलं कर्ज 3, कर्ज 7 हे अर्ली व्हरायटी म्हणजे हळव्या जाती आहेत, त्यानंतर कर्ज शताब्दी आहे, ट्रॉम्बे कर्जत कोकण महान ही नवीन जात आहे, त्यानंतर संकरित ज्या भात आहेत सह्याद्री, सह्याद्री 1, सह्याद्री 2, 3, 4 हे एक काळी आपण म्हणतो ते पण भात जाती, ह्या भात संशोधन केंद्र कर्जत इथे उपलब्ध आहेत. म्हणजे एकूण 14 व्हरायटीचं बियाणं इथे प्रोसेस केलं जातं आणि विविध विभागाकडनं जशी मागणी येते त्याप्रमाणे उपलब्ध करून दिलं जातं. आणि जसं ॲडव्हान्समध्ये जर बुकिंग केलं तर त्याप्रमाणे आम्ही जर ते उत्पादन वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. जर काही शेतकऱ्यांच्या शेतावर सुद्धा म्हणजे जसं आपण ग्राम बीजोत्पादन ही संकल्पना आहे, जर हे बीजोत्पादन तुमची मागणी जास्त असेल तर आम्ही ते बीजोत्पादन आमच्या भात पैदासकारांच्या देखरेखीखाली शेतकऱ्यांच्या शेतावर आम्ही भात बियाणं शुद्ध बियाणं देतो आणि पेरणीपासून लावणी नंतर भेसळ काढणं, खत देणं ह्या ज्या आंतर कार्य आहेत पीक संरक्षणच्या त्या देखरेखीसाठी केलं जातं आणि ते भात बियाणं उत्पन्न चांगलं करून ते आम्ही विकत घेतो शेतकऱ्यांकडनं आणि प्रक्रिया करून ते विक्री केले जातं. जसं आमच्याकडनं मागणी असेल त्याप्रमाणे आम्ही उत्पादनाचं नियोजन हे वाढवतो. कर्जतींचे फुटवे हे जास्तीत जास्त येतात. शेणखत जर वापरलात रोपवाटिकेला थोडं, त्यानंतर लावणीच्या वेळी आणि गिरीपुष्पणी तर फुटवे भरपूर येतात त्याला. आणि ती जाड दाण्याचा भात प्रकार असल्यामुळे त्याचं वजनही तुम्हाला जास्त भरतं.
1: आम्ही बाहेरून काय बियाणं घेतो ना तर काही वेळेला कसं त्यांचे वेगवेगळे व्हरायटी असतात पण ते रोगाला जास्त जास्त प्रमाणात आहे त्यांचं. हे असं नाही होणारी जात कोणती आपल्याकडे की रोग नाही येणारे सारखे म्हणजे
0: रोग न येणारे कर्जत 3 सध्या सगळ्याच व्हरायटी कर्जत 3, 7 आता नवीन व्हरायटी आपली रत्नागिरी 8 ही तर अतिप्रिय आता अजून झालेली आहे. आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर 5 ते 6 राज्यामध्ये रत्नागिरी 8 मागणी आहे, तिथे उत्पादन केलं जातं. दुसरी लाल भात जी आहे रत्नागिरी 7 ही पण शेतकऱ्यांच्या पसंतीची आहे, त्याची पण मागणी आहे. त्यानुसार सुद्धा आम्ही रत्नागिरी 7, रत्नागिरी 8 ह्या दोन्ही भात जातीचं आणि कर्जत 3, 7 आणि कोकण संजय सुद्धा ती लांब लोंबी आहे, त्याची दाणा पण चांगला आहे, ती पण लोकप्रिय आता होत आहे ही नवीन जात. तर त्याचं उत्पन्न हे आम्ही गावागावात आता आमच्या देखरेखीकडे वाढवत आहोत. आता एका गावात एक व्हरायटी अशी एक संकल्पना आहे, एक गाव एक जात, तर ती पण संकल्पनेनुसार आम्ही भात बीज उत्पादन ही ग्राम पातळीवर वाढवत आहोत. कृषी विभागाच्या मार्फत सुद्धा काही व्हरायटी आम्ही तिथे शेतकऱ्यांच्या शेतावर घेत आहोत आणि ग्राम बीज उत्पादन ही आमच्या देखरेखीखाली हे उत्पन्न घेत आहोत.
2: धन्यवाद. बीज प्रमाणीकरण अंतर्गत उच्च दराचं बियाणं याबाबत किती साली कायदा झाला?
0: बीज प्रमाणीकरण अंतर्गत हे उच्च दर्जाचं बियाणाचा जो कायदा झालेला आहे तो 1966 साली हा कायदा झाला आहे.
2: आणि प्रमाणीकरणाचं कार्य जे आहे ते कुठल्या संस्थेमार्फत होतं?
0: जे बीज प्रमाणीकरणाचे मुख्य जे कार्य आहे हे महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणा ह्या संस्थेमार्फत होतं आणि याचं मुख्यालय हे अकोला येथे आहे.
2: बरं, बीजोत्पादन कार्यक्रमातले महत्वाचे टप्पे कोणकोणते आहेत?
0: ज्यावेळी आपण भात बीजोत्पादन घेतो तर त्यासाठी महत्वाचे टप्पे काही आहेत, त्यामध्ये पहिलं म्हणजे जे बीजोत्पादन नियोजन करतो कार्यक्रमाचं की आपण भात बीजोत्पादन हे कसं घ्यावं, त्यासाठी जो सोर्स असतो बियाण्याचा की कुठून बियाणं आपल्याला उपलब्ध होईल आणि ते बियाणं घेताना हे शुद्ध बियाणं आहे का, तर आपण घेताना जी संस्था असते भात बीजोत्पादन त्याच्याशी शेतकरी संपर्क साधतात आणि त्यामध्ये आपल्याला शेतकऱ्याच्या शेतावर घेताना पायाभूत बियाणं किंवा सत्यदशक बियाणं हे घेतले जातं. पहिलं म्हणजे पायाभूत बियाणापासून आपण ट्रूथफुल घेतो किंवा सत्यदशक बियाणं घेतो, हे सोर्स जे आहेत हे आमच्याकडनं अवेलेबल म्हणजे भात संशोधन केंद्र कर्जत इथून कर्जतच्या व्हरायटीचं घ्यायचं असेल बीज उत्पादन तर आम्ही त्यांना उपलब्ध करून देतो आणि त्यासाठी महाबीज जी कंपनी आहे तर त्या कंपनीमार्फत त्यांच्याशी आमचा करार झालेला असतो आणि महाबीज काय करतं की महाबीज आणि कृषी विभाग यांचा दोघांचा समन्वय साधून त्याप्रमाणे निवडक जे शेतकरी आहे प्रत्येक गावात हे भाताचं बियाणं हे उपलब्ध करून दिलं जातं आणि त्याचं उत्पादन ते त्यांच्या अधिपत्याखाली घेतलं जातं.
2: बरं,
0: आणि त्यासाठी प्रत्येक बियाणाचं ते ज्यावेळी थ्रेशिंग होतं कापणी नंतर ज्यावेळी जोडणी होतं तर ती मळणी झाल्यानंतर त्याचं बियाणं नमुना घेऊन त्याची उगवण शक्ती घेतली जाते आणि उगवण शक्ती जर ओके असेल तरच ते बियाणं हे विक्रीसाठी ते उपलब्ध करून दिलं जातं आणि ते जर खराब झालं एखाद्या रोगामुळे किंवा किडीमुळे तर असं बियाणं ते तिथे रद्द करण्याचे अधिकार त्या संस्थेला असतं आणि ते बियाणं आपण त्या प्रक्रियेमध्ये म्हणजे बीज उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये घेतलं जात नाही.
2: बीज प्रमाणीकरणातले विविध टप्प्यांचा कालावधी किती असतो त्याबद्दल सांगा.
0: आता बीज प्रमाणीकरणाच्या कालावधीमध्ये आता दोन हंगाम जे आहेत, एक खरीप हंगाम आणि दुसरा रब्बी हंगाम. तर खरीप हंगामामध्ये ज्यावेळी आपल्याला घ्यायचं असतं बीजोत्पादन

0: त्यासाठी 15 एप्रिलपासूनच ते नियोजन केलं जातं की भात बीजोत्पादन जे आहे हे केण्यासाठी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांपर्यंत बियाणं पोहोचवण्यासाठी ते बियाणं हे एप्रिल मे ह्या महिन्यापर्यंत तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे. कारण जून मध्ये पाऊस पडला की पहिल्या आठवड्यातच शेतकरी आपला पेरणीची सुरुवात करतो.
1: बरोबर.
0: तर त्यासाठी आपल्याला एप्रिल मे हे आपलं जे महिने आहेत हे महत्वाचे आहेत. तर त्यावेळी आपण खरीप हंगामासाठी ते उपलब्ध करून देणं गरजेचं असतं आणि त्यासाठी ते नियोजन केलं जातं की एवढ्या एवढ्या कालावधीत हे हे बियाणं ह्या तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून द्यावं. तसंच रब्बी हंगामामध्ये सुद्धा आपण सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत कापणी जाते परंतु आपल्याला पाणी नियोजन हे डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांना मिळाल्यावर रब्बीचं नियोजनासाठी भात बियाणं ते नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत त्यांना उपलब्ध करून देणं गरजेचं असतं. म्हणजे हळव्या ज्या जाती आहेत ह्या हळव्या जाती म्हणजे कर्जत 184 म्हणा कर्जत 3 ह्या भात जाती ह्या रब्बी हंगामामध्ये हे उपलब्ध करून जातं. आणि यासाठी स्तोत पडताळणी करणं उगवण शक्ती करणं ह्या ज्या महत्वाचे जे टप्पे आहेत हे पूर्ण करून लवकर या संस्थेमार्फत किंवा कृषी विभागामार्फत किंवा कृषी विद्यापीठामार्फत हे केले जाते आणि त्यानुसार शेतकऱ्यांना उपलब्ध करून बियाणं दोन्ही हंगामात देऊ शकतो. तसं नियोजन आपण करायला पाहिजे.
1: नमस्कार. आजच्या शंका समाधान या कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार मॅडम.
0: हा नमस्कार.
2: मी चंद्रकांत पाटील महाराष्ट्र शासन शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त आहे. मी डहाणू नरपड येथून मी बोलतो. मॅडम भात उत्पादनामध्ये आता थोडा प्रॉब्लेम थोडा यायला लागलाय. कमी उत्पादित झालं आहे तर असं हवामानाचा इफेक्ट असेल का काय ते सांगताना काय माहित पडत नाही.
0: भाताच्या शेती ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आता क्लायमेट चेंज म्हणजे हवामानामधला बदल हा होतच राहतो पण त्यासाठी या भात जाती ज्या आपल्या आहेत कर्जत दोन तर त्यासाठी भात लागवड जी आहे ती भात लागवडीमध्ये कर्जत 3 आहे 5 आहे 6 आहे तर ही जी पिकं आहेत ह्या जातीची ही जरी हा भरपूर पाऊस जरी पडला तरी उत्पन्न जास्तीत जास्त देऊ शकतात. तर त्यामध्ये म्हणजे असं लॉजिंग होत नाही स्टँडिंग राहून तेवढं उत्पन्न तुम्ही जर लागवड केलात तरी ती होऊ शकत. जरी तुमचं ढगाळ वातावरण जरी असलं जरी जास्त ऊन असलं तरी कर्जत 7 कर्जत 3 कर्ज दोन ह्या व्हरायटी तुम्ही जर लावलात भात जातीच्या तर नक्कीच उत्पादन जास्तीत जास्त तुम्हाला मिळू शकतो. म्हणजे क्लायमेट चेंज हा आता होतच राहणारच आहे कारण वर्षभर आता पाऊस पडतच आहे आणि त्यासाठी आपण हे असं हे नियोजन करणं आणि हे आपण ज्यावेळी लागवड करतो जर समजा पाऊस जर पडला आणि जर समजायला कीड किंवा रोग जर त्यावेळी आपल्याला आढळलं तर वेळेस त्यावेळी फवारणी घेणं गरजेचं आहे.
2: असं त्याच्यामध्ये आपण भात लागवड करतो आणि सर्वरंभाने आपण करत असेल तर त्याच्यामध्ये फुलझाडं लावले तर काही कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी होईल.
0: फुलझाडं आता असं भात लागवड करताना आपण कसं लावणी करतो त्या लावणीच्या प्लॉटमध्ये आपण फुल लागवड करू शकत नाही पण काही लोक वर्कर्स जी जमिनीमध्ये असतं डोंगरी भागात भात पेरतात तिथं लावतात. पण काय होतं ज्यावेळी समजा भात लागवड आहे आणि फुलझाडामध्ये झेंडू लावला तर झेंडूमध्ये असं कूज रोग जो आहे फुलांचा त्यात किड्या होतात मग त्याचा त्याच्यावर परिणाम होऊ शकतो असं होतं. मग त्यासाठी ते फवारणी करणं गरजेचं आहे.
2: ऍक्च्युली मी केमिकल युज करत नाही 100% सेंद्रिय शेती फार्मिंग आहे.
0: बरोबर.
2: मी त्याच्यावर गोमूत्र वगैरे पाण्यात डायव्हर्ट करून गोमूत्र वगैरे मारलं तर चालेल का.
0: हा गोमूत्र मारलं तरी ते नक्कीच चांगला फायदा होईल. त्यामध्ये किती वर्ष सेंद्रिय शेती करते आपण?
2: 2012 पासून करतो मॅडम.
0: 2010 सेंद्रिय शेतीमध्ये हे प्लॉट हा सेंद्रियच ठेवावा लागतो त्यात केमिकलचा कुठला न वापर करता जर आपण केलं तर चांगलाच त्याच्यात म्हणजे रिझल्ट त्याचे चांगलेच मिळत आहेत.
1: धन्यवाद. भात पिकाच्या बीजोत्पादनासाठी आवश्यक बाबी कोणकोणत्या आहेत?
0: भात बीजोत्पादनाची आवश्यक ज्या बाबी आहेत त्यामध्ये जिल्हा पीक प्रमाणीकरण अधिकाऱ्यांकडून स्तोत पडताळणी केली जाते भात बियाण्याची ही एक महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर जी बियाणं जे आहे हे मान्यता प्राप्त संस्थेकडून खरेदी केलं जातं. आणखी जी पिशवी असते ही कापडी पिशवीमध्येच भात बियाणं पॅक केलं असतं त्यामध्ये जे लेबलिंग केलं असतं त्यामध्ये हंगाम कोणी उत्पादित केलेला आहे कुठल्या वर्षाचं उत्पादित बियाणं आहे त्यात किती टक्के आर्द्रता आहे ते 12-14% असावी लागते ती आणि त्याचं जे उगवण शक्तीचा जो रिझल्ट असतो तो त्याचा काय ते पास झालेलं असेल बियाणं तरच ते उपयोगी आपल्याला शुद्ध बियाणं ते करण्यासाठी आणि मोहोर सिलमिन म्हणजे ज्यावेळी पॅकिंग असतं त्यावेळी सिलिंग केलेलं असतं त्या बियाणं म्हणजे फोडलेली असतं का म्हणणे जर फोडलेली बियाणं असेल तर त्यात रोग किंवा काय असे आर्द्रता किंवा दमट बियाणं त्यानंतर रुजवा आलेलं बियाणं असं ते बियाणं होऊ शकतं. त्यामुळे बियाण्याची पिशवी आपण घेताना ते सगळं तपासून घेणं गरजेचं आहे आणि त्यात ते रिलीज म्हणजे मुक्तता अहवाल हा त्या संस्थेकडनं असेल तरच तो बियाणंही विक्रीसाठी योग्य वेळीस ते उपलब्ध करून शेतकऱ्यांना दिलं जातं.
1: बरं.
0: बीजोत्पादन ज्यावेळी आपण घेतो हे शेतकऱ्यांच्या मार्फत जर करायचं असेल तर नोंदणी सुद्धा करायची असेल तर समजा एका गावामध्ये शेतकरी संघ आहे तर त्या शेतकऱ्याच्या संघांमधून 10 शेतकरी आहे आणि त्यांच्यामार्फत आपल्याला शेतकऱ्यांच्या 5 बचतपासून घ्यायचं असेल तर त्याचे रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यासाठी जिल्हा पीठ प्रमाणीकरण अधिकारी पुणे तिथून पूर्णतः तुम्हाला मदत केली जाते आणि त्यांच्या मार्फत ते प्रस्ताव म्हणजे ज्याला जे कुठे आपल्याला उत्पादन घ्यायचे त्याचे 7-12 पासून किती एरियावर आपण भात बियाणं घेणार कुठून ते भात बियाणं आपण सोर्स वापरणार ह्यापासून सगळी माहिती त्यांना ती सबमिट करावी लागते प्रपोजल आणि अर्ज तर भरून द्यावा लागतो. शेतकऱ्यांमार्फत जर रजिस्ट्रेशन करायचं असेल ते आपली रजिस्ट्रेशन हे ज्यावेळी 15 म्हणजे जून जुलैच्या आसपास त्यांचं रजिस्ट्रेशनची नोंदणी फी भरून नॉमिनल असते तर त्यावेळी भरून त्याप्रमाणे करून शेतकरी रजिस्ट्रेशन करून ते भात बीज उत्पादन घेऊ शकतात.
1: बियाणाच्या प्रक्रियेसाठी काय काय आवश्यक बाबी आहेत?
0: भात बीज प्रक्रिया हे ज्यावेळी आपण करतो तर त्यावेळी भात बीज प्रक्रिया केंद्र आता इथे आमच्या संशोधन केंद्रामध्ये बीज प्रक्रिया केंद्र आहे हे 2008 सालापासून कार्यरत आहे. भात बियाणं जसं आपलं संशोधन केंद्राचंही प्रक्रिया केली जाते तसंच शेतकऱ्यांचंही भात बियाणं तिथं केलं जातं. तर हे भात बियाणं करताना भात बियाणामधलं काडी कचरा जे पळींज असतं हे बाजूला होऊन शुद्ध बियाणं हे ते बाजूला होतं आणि ते शुद्ध बियाणं 10 किलोच्या कापडी पिशवीमध्ये हे पॅकिंग केलं जातं आणि ज्यावेळी आपण पॅकिंग करतो तर त्यावेळी थायरम जे बुरशीनाशक आहे ते 25 ग्रॅमची पुडी त्यामध्ये ठेवली जाते आतमध्ये आणि एक माहिती पत्र असतं की कसं त्याला बियाण्याला चोळावं काय करावं पेरणीपूर्वी तर ते हे करून पॅकिंग करून आपण ते पॅकिंग केल्यानंतर पिशवीवर पूर्ण हंगाम लिहिलेला असतो खरीप समजा 25 आर्द्रता किती कोणी उत्पादन केलं प्रोसेस कुठे केलं आणि त्या पूर्ण प्रोसेसिंगच्या काळात त्यातला भात बियाणं नमुना काढून ते उगवण शक्तीसाठी जे लॅब आहेत तिथं ते पाठवलं जातं आणि त्याचं ज्यावेळी बियाणं पास झालं म्हणजे उगवण शक्ती चांगली आली तरच ते बियाणं हे 15 मे पासून हे विक्री केली जाते आणि प्रत्येक भात बियाण्याला हे लेबल जसं पैदास करला पिवळं लेबल तसं पायाभूतला पांढरं लेबल तर असं प्रत्येक बियाण्याच्या याला लेबलिंग हे महत्वाचं असतं आणि त्याची टेस्टिंगची तारीख प्रोसेसिंगची तारीख ही नमूद असते त्यामुळे आपण ज्यावेळी भात बियाणं खरेदी करायला जातो तर ते ह्या महत्वाच्या बाबी आहेत ह्या आपण पाहायला पाहिजे.
1: बीज परीक्षण म्हणजे काय असतं आणि ते कसं करतात?
0: बीज परीक्षण हे प्रयोगशाळेमध्ये केलं जातं आणि ह्या बीज परीक्षणामध्ये जी शुद्धता त्या बियाणाची आणि उगवण शक्ती हे तपासलं जातं त्यात मॉइश्चर म्हणजे आर्द्रता हे जे तिन्ही घटक जे आहे हे तपासलं जातं बीज परीक्षण प्रयोगशाळेमध्ये आणि ते बंधनकारक आहे कारण ते जर नाही केलं तर आपल्याला शुद्ध बियाणं आहे की नाही हे आपल्याला कळू शकत नाही आणि हे प्रातिनिधिक नमुना आपण ते त्या साठ्यातून काढून ते नमुना बीज परीक्षण प्रयोगशाळेत दिलं जातं आणि जो नमुना दिल्यानंतर आपल्याला जवळजवळ 15 दिवस त्या नमुन्याचं टेस्टिंग रिपोर्ट मिळण्यासाठी लागतो.
1: बरं,
0: म्हणजे परीक्षण करताना आपल्याला 7व्या दिवशी तसं 14व्या दिवशी असं ते उगवण शक्तीची निरीक्षणं घेतली जातात. त्यासाठी नमुना आपण सबमिट केल्यावर 15 दिवसांनंतरच आपल्याला तो रिझल्ट अहवाल प्राप्त होतो.
1: बरं, आता ग्राम बीजोत्पादनासाठी गावांची किंवा शेतकऱ्यांची निवड केली जाते का?
0: हा, ग्राम बीजोत्पादन ही जर नवीन संकल्पना आहे कारण आपल्याला लोकसंख्या ही वाढत जाते आणि ह्या लोकसंख्येसाठी भात बियाणं कारण आपण नेहमी भात आपल्या जेवणात दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणामध्ये भात हा मुख्य तर त्यामध्ये भात हे लोकसंख्येनुसार भात बीजोत्पादन करणं हे काळाची गरज आहे आणि त्यासाठी भात बीजन जास्त करण्यासाठी ग्राम बीजोत्पादन म्हणजे शेतकऱ्याच्या शेतावर हे आपण भाताचं बियाणं हे आम्ही देतो आणि आमच्या भात पैदासकरांच्या देखरेखीखाली पेरणीपासून कापणीपर्यंत हे भात बीजोत्पादन केले जातं आणि त्यानुसार शुद्ध बियाणं हे तयार केल्यानंतर शेतकऱ्याच्या शेतावरनं ते तयार झाल्यावर आम्ही घेतो आणि ते विकत घेतो त्यावर बीज प्रक्रिया केली जाते आणि मग आम्ही ते बियाणं विकलं जातं. त्याचप्रमाणे आपण एक गाव एक जात अशी दुसरी संकल्पना ही शेतकऱ्याच्या शेतावरच घेतो त्यामध्ये जशी गावं आहेत तालुका आहे जे सिलेक्ट केलं कृषी विभाग जो आहे त्यांच्यामार्फत आम्ही मदतीने कुठल्या कुठल्या गावात कुठली कुठली जात घ्यावी जसं पाणी उपलब्ध आहे समजा वर्कर्स एरिया असेल तर वर्कर्स व्हरायटी असतील गाळाच्या ज्या शेती आहेत म्हणजे जिथे मळे शेती आहेत तिथे जास्त पाणी आहे जसे गारवे जे आहेत जास्त कालावधी असलेल्या जाती ह्या आम्ही कर्जत 8 म्हणा कर्जत 2 ह्या व्हरायटी लावतो कोकण संजय लावतो असं ती पण संकल्पना असून ते आम्ही प्रसार होण्यासाठी एक गाव एक भात जात असंही आम्ही आता ते प्रयोग सुरू केलेला आहे तर त्यानुसार आम्ही जास्त उत्पन्न आणि जास्त भात जातीचा प्रसार हा आता होत चालला.

0: आहे. शेतकऱ्यांना आता तर जास्तीत जास्त उत्पन्नाच्या व्हरायटी ह्या माहीत झालेल्या आणि तशा प्रकारे आमच्याकडे मागण्या पण येत आहेत. आणि कृषी विभाग हे पण आमच्या सोबतच आहे, तर त्यांच्या मार्फतीत रब्बी हंगामात सुद्धा आता आम्ही कर्ज 184 ह्या रब्बी हंगामामध्ये कर्ज 184, कर्ज 3, कर्ज 7 ह्या ज्या आळव्या जाती आहेत ह्या आळव्या जातीचं पण उत्पन्न हे आता वाढवलेलं आहे.
1: बरं,
0: तर त्यानुसार आपण शुद्ध बियाण्यापासून जास्तीत जास्त उत्पादन हे नक्कीच योग्य नियोजन जर केलं तर नक्कीच आपल्याला शेतकऱ्यांना सगळ्यांनाच फायदा होऊ शकतो.
1: नक्कीच आज तुम्ही जी माहिती दिली तर याचा नक्कीच आपल्या भात उत्पादकांना खूप फायदा होणार आहे. आजच्या कार्यक्रमात आपण सहभागी झालात आणि शेतकऱ्यांना खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
2: हॅलो शंका समाधान या मालिकेत भात बीजोत्पादनासाठी आवश्यक बाबी या संदर्भात आपल्या शंकांचं निरसन केलं होतं डॉक्टर मीनाक्षी केळुसकर यांनी. सूत्रसंचालन स्वप्निता शिंदे यांनी केलं होतं. सादर करते रोशन जाधव. मंडळी, उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी ह्या कार्यक्रमात फेरोमन सापळे याविषयीची माहिती ऐकता येईल आणि संध्याकाळच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात 7:30 माती परीक्षणानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर सचिन कारले यांची मुलाखत प्रसारित होईल. तेव्हा उद्याच्या कार्यक्रमांमध्ये पुन्हा भेटूया. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव, पुढील भेटीपर्यंत निरोप द्या. नमस्कार.

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान याविषयी एक विशेष रूपक. लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
1: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथसंग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथसंग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथसंग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
0: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.
2: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: यानंतर थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
2: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आसाममध्ये समान नागरी कायदा आणणारं विधेयक विधानसभेत मंजूर. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. महाराष्ट्रात पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. आणि प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं निधन. आणि आता बातम्या विस्तारानं. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक PDS योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्यानं सार्थक PDSमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. लाभार्थ्यांना नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारीवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. यातील बदलाबद्दल वैष्णव यांनी सांगितलं.
3: इस प्रोग्राम में 3 बड़े सुधार आज अप्रूव हुए हैं. सबसे पहला, जो सरकारों के एजेंसीज राज्य में FCI का बड़ा गोडाउन होता है, वहां से डिफरेंट डिस्ट्रिक्ट्स में डिविजन्स में फेयर प्राइस शॉप तक पहुंचाने का जो कॉस्ट होती है, उस कॉस्ट को सपोर्ट करेंगे. दूसरा, फेयर प्राइस शॉप्स है उनमें डीलर्स का रिम्यूनरेशन रखा गया था, उसको बढ़ाने की जरूरत थी, तो वो भी फैसला लिया गया. और तीसरा फैसला, टेक्नोलॉजी का यूज करके पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टम को हम कैसे मॉडर्नाइज कर सकते हैं.
2: या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव देखील आजच्या बैठकीमध्ये मंजूर झाला. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून देशातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत अन्नधान्य वेळेवर

0: पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून ही वितरण प्रणाली अधिक आधुनिक आणि प्रभावी बनवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं तसंच ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण जलद गतीनं होण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर व्यक्त केली आहे. आसाम विधानसभेनं आज समान नागरी कायदा विधेयकाचा स्वीकार केला असून यामुळे हे विधेयक स्वीकारणारं ते ईशान्येकडचं पहिलं तर देशातलं तिसरं राज्य ठरलं आहे. सोमवारी आसाम विधानसभेच्या पहिल्या सत्रामध्ये हे विधेयक मांडण्यात आलं ते आज सत्राच्या अखेरच्या दिवशी संमत झालं. आता ते राज्यपालांकडे पाठवण्यात येईल आणि त्यानंतर ते राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येईल असं मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी सांगितलं. या नव्या नियमानुसार राज्यातल्या सर्व नागरिकांना विवाह, घटस्फोट, एकपत्नीत्व, लिव्ह इन रिलेशनशिप आदींबाबत आखून दिलेली चौकट पाळावी लागेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसामच्या जनतेचं अभिनंदन केलं आहे. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल येत्या 10 दिवसात तोडगा निघेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नासहित विविध प्रश्नांवर आज नवी दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते. कांद्याचे दर स्थिर राहावेत याकरता उपाययोजना सुचवल्या आहेत. याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे. नाफेड आणि एनसीसीएफनं कांद्याची 2 लाखांऐवजी 10 लाख टन खरेदी करणं तसंच अतिरिक्त निर्यात कर लावण्याच्या मागणीबाबतही केंद्र सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: 2 लाख टनाच्याऐवजी 10 लाख टन खरेदी ही एनसीसीएफ आणि नाफेडनी करावी त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे.
0: या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तसंच राज्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन उपस्थित होते. ईशान्य भारताचा विकास हा देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. गंगटोक इथे सिक्कीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात आज त्या बोलत होत्या. विद्यार्थ्यांनी आपल्या नवनवीन कल्पना, संशोधन आणि परस्पर विश्वासाच्या जोरावर राष्ट्र उभारणीत योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. याआधी राष्ट्रपतींनी गंगटोक इथे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पिंक सिटी रनर आमा देदी बहीण बस सेवेचा हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली आहे. नवी दिल्लीत शांतीवन येथे पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. SIRमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं. तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं असून या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टी

0: च्या कालावधीत SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. SIRचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै या दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा या भागामध्ये अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वाचा विचार करून SIR कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं आज नवी दिल्लीत वार्धक्यानं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. श्वसनाच्या त्रासामुळे गेले काही दिवस त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. अर्जुन पुरस्कारानं सन्मानित रणधीर सिंग यांनी 1978च्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं, तसंच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव म्हणून ते इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे सदस्य म्हणून त्यांनी कामही केलं होतं. ऑलिम्पिक काउन्सिलिंग ऑफ आशिया या संघटनेचे अध्यक्ष म्हणून 2024 ते निवडून आले होते, मात्र अलीकडेच त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आसाममध्ये समान नागरी कायदा आणणारं विधेयक विधानसभेत मंजूर. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. महाराष्ट्रात पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. आणि प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकताय. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताच्या कार्यक्रमात बाळू आनंदा बोरुडे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं कार्तिक स्वामी या विषयाचं भेदिक.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात कार्तिक स्वामी यांच्यावरील भेदिक आपण ऐकलं, सादर केलं होतं बाळू आनंदा बोरुडे आणि सहकाऱ्यांनी. ही निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. रात्रीचे 8:28 आणि 50 सेकंद होत आहेत. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया दिलीप पंडित यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत.

मध्ये ऐकूया. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतांतर्गत पंडित कार्तिक कुमार यांचा सूरबहार वादन, राग यमन कल्याण, रचना चौतालात निबद्ध आहे, त्यांना पखवाज साथ प्रकाश शेजवळ यांनी केलेली आहे. ऐकूया नादब्रह्म अंतर्गत पंडित कार्तिक कुमार यांचं सूरबहार वादन, राग यमन कल्याण.

0: तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

रात्रीचे ठीक 10:30 आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित सुखदेव चतुर्वेदी यांचं ध्रुपद दमार. राग आहे बिहाग. त्यांना पकवास साथ आहे प्रकाश शेजवाळींची, तर सारंगी साथ आहे उस्ताद फारूक लतीफेंची. ऐकूयात पंडित सुखदेव चतुर्वेदी यांचं ध्रुपद धमार गायन, राग बिहाग.

0: आत्ताचा आपण नादब्रह्म या कार्यक्रमात पंडित सुखदेव चतुर्वेदी यांचं ध्रुपद दमार ऐकलं. राग होता बिहाग. त्यांना पकवाज साथ होती प्रकाश सेजवळेंची आणि सारंगी साथ होती उस्ताद फारूक लतीफेंची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात

0: poverty, particularly those who are less privileged. She further urged the citizens to strengthen the resolve to promote love and harmony in the society. And Indian shooter Isha Singh today broke the world record in the women's 25-meter pistol event at the ISSF World Cup in Munich. 21-year-old Isha earned 43 points from a possible 50 in the final to surpass the previous record of 42 points held by South Korea's Kim Ye-ji and claimed the gold medal. And that is the end of this news bulletin.
1: मध्यम लहरी 537° 6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी आणि सिंधुदुर्ग नगरी केंद्र. रात्रीचे ठीक 11:10 झाली आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण संपूर्ण रात्र ऐकू शकाल. नमस्कार. शुभरात्री. जय हिंद.